हाय हॅलो नमस्कार, मी आयडीचे अँकर कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आचार्य कोमल. आय कॅन टोटली अंडरस्टँड एव्हरी वन की येस, मंडे आलेला आहे आणि तुम्हाला कुठेतरी सॅटर्डे संडेचा हा वीकेंड संपवून पुन्हा एकदा ऑफिसला जावं लागतं. तर येस, आता जायचं तर आहेच, पण मग सॅड होऊन का जा, नाही का? मग तुम्ही जरा छान हॅपी मूडमध्ये जायला काय हरकत आहे. तर येस, तुमची सकाळ जी आहे ती फ्रेश करायला, हॅपनिंग करायला मी आरजे कोमल सज्ज झालेली आहे आणि घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम मुंबई लोकल विथ आरजे कोमल. येस, आणि आता सेगमेंटला सुरुवात करूया. आज आहे 8 जून. तर आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या याकडे एक नजर टाकणार आहोत. पण तत्पूर्वी, आज आहे वर्ल्ड ओशन डे, अर्थात जागतिक महासागर दिवस आणि जागतिक ब्रेन ट्युमर दिवस. आजच्याच दिवशी 1670 मध्ये पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत मिळवला. 1624 मध्ये पेरूमध्ये भूकंप झाला. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचे दोन पुत्र मुअज्जम आणि आजमशाह दिल्लीच्या तख्तासाठी लढले. यात मुअज्जमने आजमशाहला ठार मारून दिल्लीचे तख्त बळकावले. 1713 मध्ये 1689 मध्ये मुघलांनी जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधीने सिद्दीकींच्या राजकारणातून जिंकला. 1783 मध्ये आयलंडमधील लाके ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेकांचा मृत्यू झाला. 1912 मध्ये काल लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चरची स्थापना केली. 1915 मध्ये मंडाला येथे तुरुंगात असताना लिहिलेले लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य हे पुस्तक प्रकाशित झाले. 1918 मध्ये सर्वात तेजस्वी तेजोमेघाचा शोध नोवा अकिला यांनी लावला. 1936 मध्ये इंडियन स्ट्रेट ब्रॉडकास्टिंग सेवेचे नाव ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले. 1941 मध्ये दुसरे महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रीय सिरिया यांनी लेबनॉनवर कब्जा केला. 1948 मध्ये एअर इंडियाने मुंबई लंडन सेवा सुरू केली. 1948 मध्ये जॉर्ज ऑरवेलची 1984 ही कादंबरी जी आहे ती प्रकाशित झाली. 1953 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलमध्ये कृष्णवर्णीयांना सेवा नाकारण्यावर बंदी घातली. 1968 मध्ये बर्मोडा देशाने संविधान अंगीकारले. 1969 मध्ये लष्कर प्रमुख म्हणून सॅम मानकेशा यांची नियुक्ती करण्यात आली. 1922 मध्ये जागतिक महासागर दिवस प्रथमच साजरा करण्यात आला. 2004 मध्ये आधुनिक काळाचे शुक्राचे सूर्यावरून पहिले अधिक्रमण झाले. या आधीचे अधिक्रमण 1882 या वर्षी झाले होते. तर आजच्याच दिवशी सय्यद नझीर अली जे भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत त्यांचा जन्म 1906 साली झाला. लेखक, तत्वचिंतक, समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचा जन्म 1910 मध्ये आजच्याच दिवशी झाला. आजच्याच दिवशी भारतीय पत्रकार, लेखक आणि कवी कायार सिंहनाथ राय यांचा जन्म 1915 झाला. भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1917 झाला. इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म आजच्याच दिवशी 1921 झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी व जॉर्ज डब्ल्यू बुश यांची आई यांचा जन्म आजच्याच दिवशी 1925 झाला. त्यांचं नाव होतं बार्बरा बुश. इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1932 झाला. नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडिस विल्सन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1936 झाला. वर्ल्ड वाईड वेबचे जनक टीम बर्नर्स ली यांचा जन्म आजच्याच दिवशी 1955 झाला. चित्रपट अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचा जन्म आजच्याच दिवशी 1957 झाला. भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1975 झाला. तर आजच्याच दिवशी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं निधन 632 झालं. तर फ्रान्सचा राजा लुई 17 यांचं निधन आजच्याच दिवशी 1795 झालं. अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन यांचं निधन आजच्याच दिवशी 1809 झालं. अमेरिकेचे 7 राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचं निधन 1895 आजच्याच दिवशी झालं. रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 झालं. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचं निधन 1998 झालं. आज आहे जागतिक महासागर दिवस. जगाचा 97% भाग समुद्र दोलायमान निळ्या रंगाच्या पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्यामध्ये पृथ्वीवरील अनेक जीवसृष्टी राहत असते आणि त्यात प्रचंड प्रमाणात खनिज असेल ऑइल हेही आपणास मिळते. हे ब्लँकेट जहाज जगातील महासागर आहे आणि ते जगातील सर्वात लोकप्रिय सुट्टीतील ठिकाण म्हणून सुद्धा हे काम करतं. जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका हे महासागर पूर्ण करतं. समुद्राची खोली ओलांडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते, तरी ते व्यापारासाठी मुख्य मार्ग म्हणून काम करते. जागतिक महासागर दिन हा महासागर आणि आपल्या जीवनात त्यांची महत्वाची भूमिका साजरा करतो. तर आज आहे जागतिक ब्रेन ट्युमर दिन सुद्धा.
तर श्रोते हो, आजच्याच दिवशी या काही महत्वाच्या घडामोडी ज्या अगोदर घडून गेल्या होत्या त्यावरती आपण एक छान नजर टाकली. खरं तर येस, मला सुद्धा खूप मजा येते की जेव्हा मी छानशा एक सुट्टीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते. पण येस, तर हा जो सिलसिला आहे आपला, तुमचा आणि माझा, हा असा सुरू राहणार आहे. पण दुर्दास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आहे शिल्पा शेट्टी यांचा वाढदिवस. अर्थात द बोल्ड ब्युटिफुल आणि गॉर्जियस ऍक्ट्रेस, जी की तिचा एज आता इतक्या नंतरही जस्ट बिकॉज ऑफ योगा यामुळे ती अशी छान मेंटेन आहे, फिट आहे. तर या शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यावरचं एक खूप सुंदर गाणं आपण इथे ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. या छोट्याशा ब्रेकनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आहे मुंबई लोकल विथ आरजे कोमल. श्रोते हो, खरं तर मंडे आहे आणि येस, मंडेवरती बॅक टू वर्क असं म्हणत तुम्ही कामावरती जायला किंवा गेलेही असाल तर कामावरती जायला तुम्ही सुद्धा सज्ज झालेले आहात आणि तुमचा मूड फ्रेश करायला हॅपनिंग करायला मी आरजे कोमल सुद्धा सज्ज झालेली आहे. आणि आता वळूयात फिटनेस मंत्रामध्ये. तर बऱ्याच वेळेला चहा प्यायल्यानंतर ऍसिडिटी बऱ्याच लोकांना होत असते, तर कशा पद्धतीने चहा प्यायल्यावरती आपल्याला ऍसिडिटी होणार नाही हे आपण जाणून घेऊयात. कारण मी असं म्हणणार नाही की चहा कमी करा किंवा चहा बंद करा, कारण मी सुद्धा एक स्वतः चहा प्रेमी आहे. तर चहा सुद्धा प्यायचा आहे पण ऍसिडिटी सुद्धा होऊ नये असं वाटतंय. तर काय करायचं, चुकीच्या पद्धतीने आपण बऱ्याच वेळेला चहा करून पितो आणि त्यामुळे कित्येकांना जी आहे ती ऍसिडिटी होते. तर चहा हे भारतीयांचं अतिशय आवडीचं पेय आहे. काही अपवाद सोडले तर दिवसातून एकदा तरी बहुतांश लोकांना चहा लागतोच. दिवसाची सुरुवातच मुळी चहाने होत असते, त्यानंतर मग थोडा थोडा असे करत करत दिवसभरातून कित्येकदा चहा होतोच. काही जणांना अशी अडचण असते की चहा पिऊन ऍसिडिटी होते पण तरी चहा प्यायल्याशिवाय तरतरी येत नाही, अंगातला आळस जात नाही. अशा लोकांसाठी चहाच्या बाबतीतली एक खास गोष्ट, जर तुम्ही पुढच्या पद्धतीने चहा करून प्यायला तर ऍसिडिटी मुळेच होणार नाही. तर ती पद्धत काय आहे? आपल्याकडे बहुतांश लोक चहा करताना पाण्यामध्ये चहा पावडर घालून ते गॅसवर उकळायला ठेवतात, त्यानंतर त्यामध्ये दूध घालून सगळं एकत्रित उकळलं जातं. पण ही पद्धत खूप चुकीची आहे, यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे तुम्हीही जर या पद्धतीने चहा करत असाल तर ते टाळायला हवं आणि पुढे दिलेल्या रेसिपीनुसार तुम्ही चहा करून बघा. चहा करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचंय. त्यामध्ये वेलची पावडर, आलं, दालचिनी असे पदार्थ किंवा चहा मसाला जे तुम्हाला हवं ते त्याच्यामध्ये घालून पाणी जे आहे ते उकळायचंय. जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच त्यामध्ये चहा पावडर घालावी. अगदी सुरुवातीपासून चहा पावडर घालू नये. यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवावं. त्यानंतर कपामध्ये सुरुवातीला चहा पावडर घातलेलं पाणी गाळून घ्यावं आणि त्यात वरतून दूध घालावं. दूध आणि चहा पावडर असणारं पाणी एकत्रितपणे कधीच उकळू नये. या पद्धतीने जर चहा करून प्यायला तर ऍसिडिटी होत नाही. शिवाय चहा करताना चहा पावडरही खूप जास्त घालून स्ट्रॉंग चहा करू नये, कारण त्यामुळेच खरी तर ही ऍसिडिटी वाढते. तर श्रोते हो, तुम्ही जर कधी नोटीस केलं की तुम्ही अवतीभोवती किंवा मोस्ट ऑफ द साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही जाता तिथे चहा एका बाजूला उकळलेलं असतं, दूध एका बाजूला उकळलेलं असतं आणि हा जो चहा आहे ती चहा उकळवण्याची सुद्धा त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे त्यांचा चहा जो आहे त्याची टेस्ट जी आहे ही फार वेगळी लागते. त्यांचे मसालेही अर्थात वेगळे असतात, बट तो चहा प्यायल्याने कधीच जळजळ किंवा असं जड वाटत नाही किंवा ऍसिडिटी होत नाही हे मी सुद्धा ट्राय केलंय. प्लीज तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता. तर येस, याच नोटवरती एक पुन्हा एकदा एक बहारदार गाणं ऐकूयात आणि आता थोडासा मूड असा गोड आणि हॅपनिंग झालेलाच आहे. तर हॅपनिंग जोडीवरचं एक खूप सुंदर गाणं ऐकूयात. अर्थात बॉलिवूड इंडस्ट्रीतलं सुपर पॉवरफुल जी जोडी आहे, दे आर नॉट अ कपल बट येस ती जोडी खूप फेमस आहे. आणि शाहरुख म्हटलं की काजोल आणि काजोल म्हटलं तर शाहरुख अशी हे जोडी. आणि या जोडीवरचं एक पुढचं गाणं जे आहे ते आपण ऐकणार आहोत, कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं ये लडका है अल्ला. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आज आपण सेगमेंटमध्ये पाहणार आहोत की प्लेन कॉटनच्या साडीच्या 10 सुंदर डिझाईन्स सोबत प्रिंटेड ब्लाऊज ऑफिस किंवा पार्टीसाठी एकदम परफेक्ट लुक कसा बनवायचा. तर येस, प्लेन कॉटन साडीचा सध्या ट्रेंड चालू आहे आणि प्रिंटेड ब्लाऊज असं कॉम्बिनेशन जे आहे ते सध्या खूप जास्त जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे. तर या साड्या आणि ब्लाऊज एवढे क्लासी लुक देतात की ऑफिसमध्ये आणि पार्टीसाठी सुद्धा त्या वेअर केल्या जातात. तर बऱ्याचदा फेस्टिव्ह सीझन असल्यावर ऑफिसमध्ये काय कपडे घालावे हे कळत नाही.

किंवा टेरिकोटा ज्वेलरी जी आहे ती जास्त उठून दिसते. त्यामुळे अशी साडी नेसणार असाल तर ज्वेलरी जी आहे ती सुद्धा त्याच प्रकारची निवडायची आहे. आणि माझ्याकडे स्वतः 2 ते 3 साड्या ज्या आहेत या कॉटनमधल्या आहेत आणि त्या इतक्या इझी टू यूज आहेत, त्याचं वजन काहीच जाणवत नाहीयेत, अगदी लाईट वेट आहेत आणि बरं ब्लाऊजचंही टेन्शन नाहीये. म्हणजे माझ्याकडे जो रंग आहे इट्स टर्कवाईश कलर आणि त्याचबरोबर एक आहे तो लाईट पिंक शेडमध्ये आहे. सो त्यामुळे दोन्ही साड्यांवरती कधी कधी ऑफ व्हाईट ब्लाऊज जातो, कधी कधी मी चिकनकरी वर्कवाला ब्लाऊज घेतलेला आहे तो वेअर करतो, किंवा मी कधी कधी कलमकारी ब्लाऊज जे आहेत ते सुद्धा त्यावरती अतिशय सुंदर आणि उठून दिसतात. त्यामुळे सध्या कॉटनच्या साड्यांचा ट्रेंड आहे आणि तुम्हाला जर कधी शूटला जायचंय किंवा पटकन असं एखादं नॉर्मल शूट करायचंय, इंस्टाग्रामसाठी रील शूट करायचंय किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑफिससाठी जायचंय, तर ह्या ज्या साड्या आहेत ना त्या ऑफिससाठी सुद्धा लुक तेवढाच क्लासी देतात, पार्टीवेअरसाठी सुद्धा क्लासी लुक देतात. तर डेफिनेटली तुम्ही या साड्या ज्या आहेत त्या ट्राय करून बघा. आणि येस, ज्या मुली आणि लेडीज आणि फिमेल माझे जे श्रोते मला ऐकतायत तर त्यांच्यासाठी या काही टिप्स होत्या. तर येस, साड्या ह्या आणि अगदी महागही नाही आहेत. मला असं वाटतंय अगदी 500-600 सुद्धा अवेलेबल आहेत. मी काही ऑनलाईन साईट्सवरून या बाय केल्या होत्या अगदी 600 रुपयामध्ये. तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. याच नोटवरती पुन्हा एक छोटस रोमॅन्टिक असं गोड गाणं, यानंतर पुन्हा लगेचच भेटूया आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा या छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंट मध्ये पुढे वळूयात आणि एक खूप सुंदर कविता आहे केदार मांजरे यांची आणि कविता ती आज मी ते तुम्हाला ऐकवणार आहे. खरं तर कवितेत पुढे सुरू करण्यापूर्वी कविता ऐकवण्यापूर्वी माझं बाकीच्या श्रोत्यांनाही आवाहन असेल की तुम्ही नक्कीच तुमच्या जर काही कविता असतील, काही कोट्स असतील, काही आर्टिकल्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. आम्ही ते इतर श्रोत्यांना आपल्या मुंबई लोकल या सेगमेंटमध्ये श्रोत्यांच्या कविता या जो आपला सेगमेंट आहे त्यामध्ये आम्ही नक्की ऐकवू. तर श्रोते हो, केदार मांजरे यांनी खूप सुंदर कविता इथे लिहून पाठवलेली आहे आणि कविता त्यांनी सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. कविता अशी आहे, माझ्यातल्या निखाऱ्याला येतात शहारे, माझ्यातल्या निखाऱ्याला येतात शहारे, भिडतात जेव्हा तुझ्या आठवांचे वारे. मर्मस्पर्शिता उठते कल्लोळ तळातले, मर्मस्पर्शिता उठते कल्लोळ तळातले, स्वप्न काठावर उतू जाते पाणी खारे. या वृक्षतेच्या अपरोक्ष जपलेत पारखे, या वृक्षतेच्या अपरोक्ष जपलेत पारखे, मिठीच्या बंदीशाळेत बेधुंद विहारे. न कचरता ते झाड नेहमीच देते सावली, न कचरता ते झाड नेहमीच देते सावली, ताणलेली बंदूक घेऊन उन्हाचे पहारे. हा जन्म वाटावा अशी चुकलेली वाट, हा जन्म वाटावा अशी चुकलेली वाट, अनोळखी वाटेवरचे अनोळखी न्यारे, अनोळखी वाटेवरचे अनोळखी न्यारे. क्या बात आहे, खूप सुंदर कविता त्यांनी आपल्याला इथे पाठवली होती आणि यानंतर अजून एक खूप सुंदर कविता आहे. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली कविता नाही म्हणता येणार पण खूप छान त्यांनी एक लिखाण केलं आहे, आपण त्याला आर्टिकल म्हणूयात किंवा लेख म्हणूयात. तर त्यांनी रुक्मिणीबद्दल खूप काहीतरी छान लिहिलंय आणि ते काय लिहिलंय त्याविषयी आपण जाणून घेऊयात. रुक्मिणी हे ढग तिचे रुसून बसले, सावळ्याच्या सावळीने ओझलून रडले. रुक्मिणी हे ढग तिचे रुसून बसले, सावळ्याच्या सावळीने ओझळून पडले. द क्लाउड्स ऑफ रुक्मिणी सिट्स इन अ सर्क, फ्रोलर ट्रेश इन हिज शेड, शी विप्स टिल मॉर्न. खूप सुंदर लिहिलंय आणि रुक्मिणीची इथे ढगांशी तुलना केली आहे तर विठ्ठलाला ढगांमधील काळ्या रंगाशी, सावळा असं जोडलंय. जो पाऊस पडण्यापूर्वी ढगांमध्ये दिसतो, रुक्मिणी विठ्ठलावर रागवली आहे आणि तिच्या या रागांमुळे ती जे आहे ते रडते आणि हे रडणं म्हणजेच पाऊस. खूप सुंदर लिहिलेलं आहे आणि याच नोटवरती आपण एक पुन्हा एकदा एक छोटंसं गाणं जे आहे ते ऐकणार आहोत आणि एक मराठी खूप सुंदर असं गाणं आहे जे श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजातलं आहे. हे गाणं इथे ऐकूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सेगमेंटमध्ये परत एकदा भेटूयात. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा या छोट्या विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या सेगमेंटमध्ये आपण आता पुढे वळूयात आणि आजची बोधकथा आहे गरज सरो आणि वैद्य मरो. वैशाख महिना, दोघे प्रवासी प्रवास करीत होते. सूर्य वर येऊ लागला होता. तस तसा त्रास वाढत चालला तर रणरणत्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले. उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले. थोडी का होईन आपण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी ते आतुर झाले. दूरवर त्यांना एक झाड दिसलं, पानांनी गच्च भरलेलं. त्या सावलीत बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढवला. थंडगार सावलीत बैठक मारली. थोड्याच वेळात ते तिथे आडवे झाले. जागे झाले तोवर ऊन उतरलं होतं. उठून बसले. एकाचं लक्ष वर गेले, झाडाकडे गेले आणि तो म्हणू लागला, अरे केवढं मोठं झाड आहे हे झाड. पण काय कामाचं, ना फूल ना फळ, अगदी निरुपयोगी आहे हे. दुसऱ्यांनी त्याची स्त्री ओढली, म्हणाला, असलं झाड कोणा मूर्खाने लावलं कोणाच ठाऊ, तोडून टाकण्याच्या लायकीच आहे हे. त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला. त्याची पानं सरासरा जोळा चळचळू लागली. झाड त्यावेळेला म्हणालं, मूर्खांनो ऐन उन्हाच्या वेळी सावलीसाठी तळमळत होतात, माझ्या आश्रयाला आलात, मी थंडगार सावली दिली ते इतक्यात विसरलात आणि माझ्या जीवावर उठता काय. मी नसतो तर तुमचं काय झालं असतं. प्रवासी वरमले. त्यांनी न बोलता पुढचा रस्ता पकडला. अर्थात तात्पर्य, आपल्याला मदत हवी असते तेव्हाच मदत करणारा चांगला आणि गरज संपली की त्यालाच लाथाडायचं हे असं चालत नाही. अर्थात गरज सरो आणि वैद्य मरो. तर ही म्हण आणि या म्हणीवर आधारित एक सुंदरसं गाणं आपण बोधकथा जी आहे ती आपण इथे ऐकली आणि आता पुढे वळूयात. आणि पुढे मी एक खूप सुंदर आणि मराठी असं जे गाणं आहे ते आपण इथे आता ऐकणार आहोत. आणि मला असं वाटतंय तुम्ही आचार्य 90 FM वरती नेहमीच छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत असता. आपल्या आचार्य 90 FM वरचे हे सगळे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात ह्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवत चला. आणि येस, तुम्ही तुमच्यासारखं काही फरमाईश असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि थोडंसं गाण्याचं एखाद दोन काहीतरी म्हणतात ना, एका सेकंड तुम्ही काहीतरी एक छान आवाज ऐकलाय तर येस, तुमचा मूड फ्रेश करायला मी म्हणाले होते की मी तुमचा आज मूड छान फ्रेश करेल. आणि म्हणूनच जे अगदी काही दिवसांपूर्वी गाणं आलं आणि सोशल मीडियावरती या गाण्याने जो आहे तो काहूर माजवला होता, तर येस राधिका भिडेच्या आवाजातलं हे पुढचं गाणं मन धावत आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आता आपण आलेलो आहोत आपल्या आजच्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे. तर ये जाता जाता आरजे कोमल आजच्या मॉर्निंग मोटिवेशन मध्ये तुम्हाला हेच सांगते की कधी कुणाचा हक्क आणि अधिकार हिसकावून घेऊ नका. परमेश्वर वेळेबरोबर खूप काही हिसकावून घेत असतो आणि वेळ आलं की तो तुम्हाला देतही असतो. तर अर्थात किती सुंदर आहे, म्हणजे मला हे का नाहीये, माझ्याकडे हे का नाहीये असं म्हणत सतत स्वतःला टोकत बसण्यापेक्षा, नशिबाला दोष देत राहण्यापेक्षा, देवाने मला काहीच दिलं नाहीये त्या देवाला दोष देत बसण्यापेक्षा कष्ट करत राहा, मेहनत करत राहा आणि जे तुमच्या वाट्याचं आहे, जे तुमच्या कष्टाचं आहे त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आचार्य 90 FM वरचे सगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आचार्य 90 FM ला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर्स आणि युट्यूब वरती फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या रिसेंट अपडेट्स मिळतील. तर रिसेंट अपडेट्ससाठी स्टे ट्यून अनकनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि पुढच्या सेगमेंटमध्ये आरजे तेजस्विनी यांना रंगीलारेमध्ये ऐकायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक याच वेळेला याच ठिकाणी आपल्या हक्काच्या आचार्य 90 FM वरती सकाळी 9 वाजता आपला सेगमेंट घेऊन मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तोपर्यंत टाटा बाय बाय. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके।

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभाग प्रमुख। आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत। राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते। व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमी चे संचालक आहेत। त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते। वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई PRE IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करता आहेत। भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं। शिक्षणरत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे। ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे। स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे। नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना। समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे। त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे। विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत। TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे, G24 वरती मुलाखत झालेली आहे, जय महाराष्ट्रवरती मुलाखत झालेली आहे। सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं। वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 hours अभ्यासिका रिडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत। झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते। महान समाजसेविका सिंधुताई सटपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सर करत आहेत। 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत। IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे। ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे, असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत। पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो।
1: धन्यवाद
0: सर। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माबाबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा।
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात। जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात, बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात। अर्थात ह्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत।
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बर, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेल्या आहेत। मीन्स व्हॉट आर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट। एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन। जे संविधानात आहे ते सरकारी आहे, ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी सरकारी आयोग आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता UPSC चा जर विचार केला, फरक विचारला तर आपण, तर युपीएससी थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात तर ते मोस्टली सुपर क्लासवर ज्यात आपण बोलतो ऐकतो की आय एस ऑफिसर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आयपीएस आहे आयआरएस आहे आयएफएस आहे बरोबर असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या युपीएससी अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात आणि एमपीएससी अंतर्गत कसं तर डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार सेल टॅक्स ऑफिसर मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते त्याचबरोबर एमपीएससी काय करते क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर सेल टॅक्स इन्स्पेक्टर डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात म्हणजेच काय एमपीएससी क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पोस्टसाठी ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते आणि युपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आय एस आय पी एस
0: थँक्यू सर मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्हता असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे
1: बरं एमपीएससी असो किंवा युपीएससी असो मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला शैक्षणिक अर्हतेचा तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकाव बघितलं तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे
0: बरं
1: विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो ग्रॅज्युएशन मस्ट आहे
0: अच्छा ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या
1: बरं एमपीएससी किंवा युपीएससी बघा या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षा मुलाखत प्रिलियम मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन टप्प्यातून जो थरो जातो तो पास होतो या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम ती सब्जेक्टिव्ह दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते तो किती वस्तुनिष्ठ आहे किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो आणि मेन एक्झाम मध्ये तो किती जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू तो आतून कसा आहे तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो आतला व्ह्यू प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं
0: अच्छा वसत पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो
1: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे म्हणजेच काय काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो
0: अच्छा
1: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे म्हणजेच काय कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे तर तो 50% पास आहे पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं मटेरियल आहे तुमच्याकडे भरपूर पुस्तक आहे सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे तरी पण पास होणार नाही का कारण त्या मटेरियलचं वापर कसं करायचं ते माहित नाही तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहित नाही तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे
0: बरोबर
1: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय, इंडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारला की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
0: बरोबर.
1: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय, त्या बुकच्या दोन गोष्टी आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीईआरटी असतील. एनसीईआरटी आता एनसीईआरटी मोस्टली यूपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत. आणि परीक्षा कोण घेतो, शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे, ऑथेंटिकच त्याचंच मटेरियल घेईल ना. नाहीतर काय, पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांचे 10 फॅक्ट्स बदलू शकतात, पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असा आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स, क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादा एकच रेफरन्स वाचलं पाहिजे, नाहीतर काय 12 पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं, एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते 10 वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय, बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या. बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो, 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना, स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाही आहेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफ मध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय, ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं, मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो. तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड जॉग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून जाईल. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिकमध्ये वाचलंय, रेफरन्समध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या,

0: त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते रशिया युक्रेन, मग ते न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत. तर समजा तिथली वोल्गा नदी आहे, बरोबर, वोल्गा आहे, ओब आहे, एनएससी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या चार पाच नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, वोल्गा, या चार नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मध्ये नद्या तिथे टिक करा. आणि ह्याच नद्या आपण रिवाइज करून जायला पाहिजे, कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोला तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
1: अच्छा,
0: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.
1: सॉरी सर, याच्यात मग आपण
0: बोलायचं, मला काय बोलायचं आहे की गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये यूपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का? कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना, तो करंटशी निगडीत आहे. आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा. या सगळे जे काही विषय आहेत, मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे, ते मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो, जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स, त्याला मी डेड मटेरियल बोलतो. या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो. आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिल्या प्रयत्नात पास होतो. जरी तुम्ही कितीही वाचलं, 10 वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: सर, थोडक्यात ह्या एमपीएससी यूपीएससीचा सिलेबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: सर, एमपीएससी आणि यूपीएससीचं सिलेबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सीसॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस, ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो. त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क, म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता कसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा यूपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर यूपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबसचं, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं, एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे, इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का? कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1 पेपर 2, 250-250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे. त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे. त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री जॉग्रफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क, आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत. पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं आहे.
1: आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचा फरक आहे.
0: आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एसे नावाचा पेपर म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एसे 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात दोन, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधले कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी. पण त्या क्वालिफाईंग आहेत, त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, म्हणजे किती झाले 2025, 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट एव्हर यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी वन पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहे ना 2025 पैकी, समजा 1000 येतील, 1100 येतील, 1200 मार्क येतील बरोबर, किंवा 900 येतील, त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा यूपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी एससी एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललो, माझ्या पद्धतीने गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा,
0: आम्ही त्याच्यामुळे हे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा, या वर्षीचं काढा, पुढच्या 10 वर्षात काढा, तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही, तिथं घटना वाटतात, त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होत आहे.
1: सर साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे, तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे, कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाऊट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईलमध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचा मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर, हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे, पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाऊट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार, पण तुम्हाला वेळ जाईल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी 1 नाही 10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफमध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं, तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे?
1: बरोबर.
0: लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा आपण महाभारत बघतो, आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं. म्हणजे तो लढायला तयार नाही, कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भावकी नाते जवळचेच आहेत. मग तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथे गाईड असतो सर. आज बघा तुम्ही, आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच, पण त्याचबरोबर, कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बर बर,
0: म्हणजे विक्रमादित्य क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केले की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं सर, कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठेही थराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाइज करणं, आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्रात किंवा कुठलंही ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय तात्पुरतं, म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुगातच
1: मोटिवेशन. स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय
0: गरजेचं.
1: अच्छा,
0: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे, की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो, कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर,
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून. तर आपलं काम काय ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे. टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं. मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो, आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं. फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
1: बरोबर
0: आहे. मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल. क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो. आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात, 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं घेणं, या सगळ्या गोष्टी.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला.
0: मार्गदर्शक आवश्यक आहे सर, पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता, पण थोडं वेळ जात आहे. कारण काय, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे
1: सर. विविध आपण म्हटलात पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे. मग ह्या एका स्पर्धे सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का, किंवा कितपत योग्य आहे ते.
0: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास 2 असेल तर तिथं 1500 असतील, क्लास 3 असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र, एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर काय, की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी कराव. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे परीक्षा ज्या असतील ना त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर, तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल.
1: बरं
0: कारण

0: पण इथला हिस्ट्री युपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केलं आपण चांगलं तर इतर स्टाफ सिलेक्शन रेल्वे त्याच्या कम्पेअर थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ती हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतला तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं?
0: बर बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात, सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, दोन तासच करतो, एक तासच करतो, पाच तासच करतो. तसं नाही, माझं स्पष्ट मत आहे अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, मग हुशार कोण आहे? तो 7 तासवाला, 12 तासवाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे. हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?
0: आता मला सर कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचं शेड्यूल वेगळं असतो की एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत तो भाग नाही, तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कुठल्या वेळा मिळत आहेत त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो. पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, आणि तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःच विचार असला पाहिजे. म्हणजे माझं हे काय इंडायरेक्टली हे सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार, म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतं. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतं आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर,
1: हा ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर अधिकार येते, त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील. पण ही गोष्ट आहे, जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी, म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा, जगाचा, सगळं भूगोल पूर्ण वाचतो, त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार, राज्यघटना कळते. बरोबर. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर, म्हणजे प्रादेशिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडत आहेत, त्या पण प्रत्येक सेक्टरच्या, त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत

0: पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 22 लोकांवर होतो, तर 22 लोकांना शाणं बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतोय एक दोन वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाही. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असील हजारदा, अडला असील हजारदा, पडला असील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असील हजारदा. अरे झाले गेले आता विसर, मूठ आवर, अश्रू आवर, लक्षावरती रोक नजर आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, हाच मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद, धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ,
उशीर होईल मागम. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा उडवारी याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हा मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली, बाळूने न धरता थोडा पोहलो पण.
माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चिपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुरळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा. सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM युअर

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे, रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या कोठ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आई दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणीवरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठी नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती, निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो.
परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कुणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आडा ओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस झालेला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावली सोय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का? हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो. नुसते नाव

आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूसा, तू हे नाही होगल का करणार? असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो, परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम, तू भित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंगावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊलटा, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन, आणि या निमित्तानं आपण एक विशेष कार्यक्रम जो आहे हा आचार्य 90 FM वर घेऊन आलेलो आहोत. खर तर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन, निसर्गाशी आपलं नातं जपण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा खास दिवस. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि निसर्गासमोर उभं राहिलेलं संकट यामध्ये आज गरज आहे ती जागरूकतेची आणि सामूहिक प्रयत्नांची. म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत पर्यावरणाचे महत्व आणि निसर्ग वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमाची. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक बहारदार गाणं.

तर पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या म्हणजे हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. वाढते प्रदूषण, जंगलतोड, प्लास्टिकचा अतिरेक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता वापर यामुळे पृथ्वीचं संतुलन धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती ही काळाची गरज बनली आहे. आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण म्हणजेच ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, नद्या, प्राणी आणि माती हे सर्व पर्यावरणाचे घटक येतात. तसेच आपल्या मानवजातीचे संपूर्ण जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कारखान्यांचा धूर, वाहनांचे प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे वातावरणातील तापमान सतत वाढत आहे आणि याच वातावरणातील सततच्या बदलाला हवामान बदल असंही म्हणतात. या कार्यक्रमात पुढे जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हवामान बदलामुळे अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत. उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ आणि हिमनद्या वितळणे या समस्या वाढत आहेत. शेती, पाणी पुरवठा आणि मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम आपल्याला दिसू लागलाय. जर आपण वेळेत सावध नाही झालो तर पुढे भविष्यात आपल्या समोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रकारे दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या जागतिक पर्यावरण दिवसाची सुरुवात युनायटेड नेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनिओ यांनी लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केली. आता नेमकं मुंबईमध्ये काय उपक्रम राबवले जातात याविषयी जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज 5 जून पर्यावरण दिन विशेष आपण हा आजचा कार्यक्रम ऐकतोय. पुढे वळूया. मुंबईमध्ये मुंबई क्लायमेट वीक सारखे महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हवामान बदल, हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा केली गेली आहे. तसेच सरकार, उद्योग, विद्यार्थी आणि सामाजिक संस्था यांना देखील एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होतीये. पर्यावरण जागृतीसाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी आणि वीज वाचवणे, सार्वजनिक वाहतुकींचा वापर जास्त करणे, स्वच्छता राखणे हे छोटे उपाय देखील मोठा आणि महत्वाचा बदल घडवू शकतात. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम आणि जबाबदारी निर्माण करून देखील पुढील पिढीच्या विकासासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. आता आजची तरुण सोशल मीडियाचा वापर करून काय करू शकतात हे आपण पुढे जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग

छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या आजच्या 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोशल मीडियाचा वापर करून जर तरुणाईने ठरवलं तर तरुणाई बराच मोठा बदल घडवू शकते. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे रील्स बनवून त्याचबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावताना दिसत आहे. आणि

व्यासपीठ आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी 143 हून अधिक देशांचा सहभाग होतो. दरवर्षी कार्यक्रमाने व्यवसाय, गैरसरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टीबद्दल जागरूक केले जाते ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहे. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन करून देतो. प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो, ज्यात प्रमुख कॉर्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट इथे केली, ज्याचा परिणामी मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता. 2 वर्षानंतर 1974 फक्त एक पृथ्वी या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन जो आहे हा साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी वेगवेगळ्या थीम आयोजित केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता यावर्षीची नेमकी थीम काय याविषयी जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

तर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करणे हा आहे. तर पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता आपण बघूया 2026 जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे. तर 2026 थीम इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आर फ्युचर अशी थीम आहे, ज्याचा मराठीत अर्थ होतो निसर्गातून प्रेरणा घेऊन हवामानासाठी कृती करून आपल्या भविष्यासाठी संरक्षण करण्याबद्दल. या थीमचं महत्व हेच आहे की हवामान बदलत्या वाढत्या समस्यांकडे हवामानाचं लक्ष देणं, जंगलांचे संवर्धन करणं आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणं, जैवविविधतेचे संरक्षण करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत उपाय स्वीकारणं, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचा प्रसार करणं. आता पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय काय बरं करू शकतो? अधिकाधिक वृक्षारोपण करू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, पाणी आणि वीज यांची बचत करू शकतो, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर करू शकतो, सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर वाढवू शकतो, पर्यावरणाबाबत इतरांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो. यावेळेला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं, झाडे लावा पर्यावरण वाचा, हरित पृथ्वी सुरक्षित भविष्य. तर जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी समर्पित दिवस आहे. 2026 थीम निसर्गातून प्रेरणा, हवामानासाठी कृती आणि आपल्या भविष्यासाठी संरक्षण ही आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देते. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणं आवश्यक आहे. हरित आणि स्वच्छ पृथ्वी निर्माण करणे हीच खरी पर्यावरण दिनाची प्रेरणा आहे. जाता जाता हिरवी धरती निळे आभाळ निसर्गाचा हा सुंदर थाळ, झाडे फुले पक्ष्यांचे गाणे यांनी सजले जीवन राणे, नद्या वाहती स्वच्छ निर्मळ पर्वत उभे भव्य अविचल, जपूया सारे निसर्गधन त्यातच दडले आपले जीवन, वृक्ष लावू वृक्ष वाढवू प्रदूषणाला दूर पळवू, पाणी वीज जपून वापरू सुंदर भविष्य घडवू, पर्यावरणाचे करूया रक्षण हीच पृथ्वीची खरी पूजा अर्चण, हिरवेगार हो हो सारी दृष्टी यातच आहे मानवाची समृद्धी. इतकंच बोलून मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते आणि जाता जाता आपलं पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हा आजचा कार्यक्रम इथेच संपवते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन.

0: नमस्कार श्रोतेहो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रियांनी स्वतःच्या बळावरती उभं राहून एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही आहेत, अगदी व्यावसायिकेपासून स्त्रिया ज्या आहेत आता त्या पुढे आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहतात. आणि आपण अशाच एका हर हुन्नरी कलाकाराला भेटणार आहोत आणि आपली आजची मुलाखत जी आहे ती खूप विशेष आहे. कारण म्हणजे रादर आज जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी हे चित्र दिसत असेल समोर की आज आम्ही स्टुडिओमध्ये केवळ मी किंवा आपले पाहुणे असे नाही आहेत, तर आज बरंच काही तुमच्या समोर दिसतंय. तर अर्थात आज आपण एका अशा स्त्रीला भेटणार आहोत जिने आपल्या पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवलेलं आहे. आणि पॅशनला प्रोफेशन बनवल्यानंतर जर आपण जेव्हा काम करतो तर ते यशाचं शिखर गाठणं हे कसं सोपं होतं कदाचित हे त्यांच्याकडून पाहायला मिळतं. तर आजच्या आपल्या गेस्ट आहेत पूर्वा खोत, यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जोशी क्रिएशन हा जो ब्रँड आहे तो सुरू केला आणि त्याला आता उंचीच्या यशाच्या उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. त्या बीकॉम पदवीधर असल्या तरी त्यांना कलेमध्ये विशेष आवड होती आणि त्या कलेच्या जोरावरतीच हे जोशी क्रिएशन सुरू झालेलं आहे. त्या व्यवसायात उतरल्या, सुरुवातीला रिसेलर म्हणून काम करत असताना त्यांच्या रांगोळीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या लोकांना खूप जास्त आवडत होत्या. एकतर सुरुवातीला त्यांनी म्हणजे आपण नाही का घरातून काहीतरी सुरू करूयात म्हणून असं म्हणून त्यांनी रांगोळीचा जो बिझनेस आहे म्हणजे आर्टिफिशियल रांगोळी आज आपण सगळ्यांनाच कल्पना आहे याविषयी, तर त्या रांगोळींचा जो बिझनेस आहे तो त्यांनी सुरू केला आणि त्यानंतर रिसेलर म्हणून सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी एक स्वतःचा व्यवसाय स्वतःचा बिझनेस एक एंटरप्रेनर म्हणून नंतर त्यांनी यामध्ये एक झेप घेतली आणि स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये क्रिएशन्स करायला सुरुवात केली आणि स्वतः क्रिएट करता करता आज एक नवे दोन नवे तब्बल बऱ्याच विविध प्रकारच्या त्यांच्याकडे डिझाईन्स विविध प्रकारचे मटेरियल्स मध्ये बनवलेल्या डिझाईन्स बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि अगदीच बऱ्याच वेळेला महिलांचा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात किंवा आपण एखाद्या छान सणासुदीला आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण काय गिफ्ट द्यावं अशा प्रकारचा जेव्हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो तेव्हा म्हणजे त्या सगळ्या प्रश्नांवरती ही उत्तर म्हणेन मी जोशी क्रिएशन आहे. तिथे गेल्यानंतर आणि मुळात म्हणजे स्वतःचं शॉप सुद्धा त्यांनी सुरू केलं आणि आज तिथे सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद जो आहे उदंड प्रतिसाद तिथे मिळतोय. बऱ्याच लोकांना त्यांचं हे काम आवडतंय आणि लोक म्हणजे जे माझ्यासारखे जर काही लोक असतील की ज्यांना या सगळ्या अशा खूप क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात तर त्यांच्या खिशाला कात्रीही तिकडे गेल्यावरती लागतेच. तर अर्थात काही बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ कमी असतो आणि मग कमी असलेल्या वेळेमध्ये आपण काहीतरी छान क्रिएटिव्ह आणि डेकोरेटिव्ह आपल्याला जर काही आयटम्स हवे असतील तर डू विजिट जोशी क्रिएशन. आणि त्याच जोशी क्रिएशनच्या सर्वे सर्वा अर्थात पूर्वीच्या भक्ती जोशी आणि आताच्या पूर्वा खोत आपल्या सोबत आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सख्याच्या ठिकाणी आचार्य 90 FM वर.
1: थँक्यू व्हेरी मच. माझंच खूप भाग्य आहे की मला इकडे यायला मिळालं आणि कार्यक्रम साजरा करायला मिळालं.
0: नक्कीच मॅम, आज आपल्या समोर मला असं वाटतंय तुम्ही शॉपमधले बऱ्यापैकी प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सॅम्पल्स, पण सॅम्पल्समध्येही बघायला गेलं तर 50 वरती जास्त सॅम्पल्स मला इकडे दिसत आहेत जास्त आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे की सुरुवात कशी झाली, अर्थात तुम्ही सांगितलं की एका रांगोळीपासून रिसेलर म्हणून जो तुमचा प्रवास सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर प्रोफेशनल इन टू दिस फील्ड ही जर्नी कशी होती.
1: ऍक्च्युली कसं आहे की मला एक तर लहानपणापासून ड्रॉइंगची फार आवड होती. माझी खूप इच्छा होती की मला फाईन आर्ट्सला जायचं होतं. परिस्थिती नसल्यामुळे म्हणजे ती खूप त्या अलगतीची परिस्थिती होती, मग त्यामुळे मी माझं पॅशन जे होतं ते मी तिकडे हॉबीमध्ये कन्वर्ट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जसं जसं सुट्ट्या मिळत गेल्या तसं जसं सुट्ट्यांमध्ये मी माझे ड्रॉइंग्सची हे होते ते मी पेंटिंग्समध्ये उतरत गेले. पूर्वी पेंटिंग्स पण करत होते, नंतर मग मी ऍज अ ग्राफिक डिझायनर म्हणून मी जॉब करायला लागले वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि मग त्याच्यातनं मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं. पण मी बरेच वर्ष 2015 इन्स्टिट्यूटमध्ये आणि मग त्याच्यातनं मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं पण मी बरेच वर्ष 2015

0: 2015 पर्यंत मी एज अ ग्राफिक डिझायनर म्हणूनच मी जोशी क्रिएशनचा ब्रँड चालू ठेवलेला. आणि 2018 माझं लग्न झालं. आणि खरं सांगायचं झालं तर याचं खरं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे, कारण माझ्या मिस्टरांना रांगोळीची प्रचंड आवड आहे. ते स्वतः हाताने टिपक्यांची रांगोळी काढतात अजूनही. म्हणजे मला इतकी वर्ष मी स्वतः करत होते रांगोळ्या काढायचे, पण लग्न झाल्यापासून ते घरामध्ये रांगोळ्या त्या स्वतः काढतात. त्यांना ती खूप आवड आहे. आणि त्यांनीच मला सांगितलं की तू या फील्डमध्ये काय जात नाहीस, तुझी क्रिएटिव्हिटी आहे, तू याच्यामध्ये उतरवायचा प्रयत्न कर. मी त्यावेळेला असा विचार केला रांगोळी म्हणजे काय, दिवाळीला रांगोळी म्हटलं की आपण दिवाळीलाच आपण बाहेर काढतो, इतर वेळेला आपण असं कधी काढत बघत पण नाही की आपण पटकन 2 मिनिटात काढलं काम झालं. पण मी जेव्हा पहिल्यांदा घेतलं तर 2021 जस्ट लॉकडाऊन संपलं होतं, 21 मी पहिल्यांदा ऍज अ रिसेलर म्हणून मी उतरले. त्यावेळेला मी पॉलिमर प्लास्टिक संस्कारवरती रांगोळ्या ज्या आपण हाताने काढायचो ते डिझाईन्स मी रिसेलिंग करत होते. आणि मला वाटलं चल आता काय झालं, ऑक्टोबर दिवाळी संपली आता काय, आता पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी बघू आपण. पण तो माझा खूप मोठा गैरसमज होता. मला ऑलमोस्ट दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर जानेवारी मध्ये त्या प्रोडक्टची एवढी डिमांड यायला लागले की मी त्याच्यासाठी तर काय करता येईल आपल्याला, पण आपण मॅन्युफॅक्चरर तर नाही होत, पण आता कोणतरी मॅन्युफॅक्चर तर मला बघायला पाहिजे. आणि योगायोगाने माझीच शाळेतली मैत्रीण मला याच्यामध्ये मिळाली. म्हणजे आम्ही असं तिला मी जेव्हा अप्रोच झाले तर आम्ही गप्पा मारता मारता आमच्या सगळ्या जुन्या गोष्टी निघाल्या. मग नंतर ती म्हणाला आम्ही एकाच याच्यामध्ये होतो,
1: फील्ड एकच आहे.
0: आणि नंतर मला कळलं की अरे ती माझ्यावर आमच्या एरियामध्ये आणि माझ्या शाळेत होती. त्यावेळेला मग आम्ही नवीन मग तिच्याशी बोलून मग मी ते मॅन्युफॅक्चरिंग तिच्यावर करायला लागले याच्यामध्ये. त्यावेळेला मी पहिल्यांदा हा पॉलिमर प्लास्टिकचा संस्कारवरती रांगोळी आणली. मग त्याच्यात तुम्हाला पॉलिमरचे आपण ज्या संस्कारवरती रांगोळी काढतो किंवा शुभचिन्ह असतात त्याचा वापर करत तिकडे मी गेले. दर 1.5 वर्ष मी शुभचिन्ह आणि ह्याच्यामध्येच करत होते पूर्णपणे.
1: नक्कीच. म्हणजे सुरुवात ही खरं तर ह्या म्हणजे ज्या काही ह्याच्या रांगोळ्या होत्या त्या रांगोळ्यांपासून सुरुवात झाली. आणि त्यामध्ये पण मग तेव्हा जो काही प्रतिसाद मिळत होता की रादर ऍक्च्युली सोशल मीडियाचा यामध्ये बराच हेल्प होतोय, कारण सोशल मीडियावरती एखादी गोष्ट
0: आपण म्हणतो की पहिल्या पूर्वी कसं प्रिंट मार्केटिंग हा प्रकार प्रिंट हे होतं, पण आता कसं ना आता सगळे
1: डिजिटल मीडिया
0: टेक्नोसेव्ही झाले. डिजिटल मीडियाचा एवढा आपण होतो की याचा अक्षरशः खूप, त्यावेळेला हे जस्ट नवीन होतं आणि लॉकडाऊन जस्ट संपलं होतं आणि लोकांना कसं वेळ नव्हता की चला काहीतरी पटकन रांगोळी 2 मिनिटात काढायला पाहिजे की आता काय कोण आलं अचानक आणि केवण करायचं, तर मग त्यांना काहीतरी तिकडे बाजूला रांगोळी काढता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी हे आम्ही चालू केलं आणि ते मला वाटलं नव्हतं की ते खूप चांगलं सक्सेसमध्ये जाईल त्याच्यात.
1: ऍक्च्युली आणि आपण पाहतोय की हल्ली सगळ्यांचं जीवन इतकं धकाधकीचं झालंय, धावपळीचं झालंय की इच्छा असूनही बऱ्याच वेळेला आपल्याला की हा मला रांगोळी काढता येते बरं, मला आवडही आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये. मग या सगळ्यावरती हे सोल्युशन तुम्ही आणलंय किंवा अजून असे बरेच असतील हे सोल्युशन मार्केटमध्ये आलं पण त्याचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. बरं, तुम्ही हा एक प्रोडक्ट लॉन्च केला म्हणजे आणलात स्वतः अगोदर रिसेलर म्हणून आणि नंतर स्वतःचा म्हणून, पण यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी नंतर इनोव्हेटिव्ह गोष्टी येत गेल्या आपल्याकडे.
0: नंतर मी विचार केला की नुसतं पॉलिमर मध्ये करून थांबून चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये मला मी एक्झिबिशन करायचे आणि एक्झिबिशन मध्ये मला कस्टमर्स व्हरायटीज ऑफ प्रकारचे मिळायचे कस्टमर्स. अरे मला आता खालीच बसता येत नाही, पण मग ह्याचा मला काहीच उपयोग नाही, तुम्ही असं काहीतरी करा की आम्हाला खाली न बसता टेबलावरती बसून रांगोळीच्या मध्ये रांगोळी काढून लगेच बाहेर नेऊन ठेवून देता येईल. मग त्याच्यावरती मी जरा रिसर्च करत गेले. त्यावेळेला मग मी MDF ह्या रांगोळ्या आल्या, ऑलरेडी MDF रांगोळ्या मार्केटमध्ये होत्या पण ते माझ्या माहितीमध्ये नव्हत्या. मग मी रिसर्च केल्यानंतर म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मी सर्च केलं, त्याच्यामध्ये मला काही वेंडर्स मिळाले की जे स्वतः MDFच्या रांगोळ्या मॅन्युफॅक्चर करतात. मग मी त्यांना गाठलं, त्यांच्याशी हे झालं संवाद केला, बॉन्डिंग करून त्यांना मी माझे काही डिझाईन्स पाठवले आणि मग असं करून आमचं देवाणघेवाण करत करत आम्ही हे अशा MDFच्या रांगोळ्या आणल्या मोठ्या. या 12 इंचाच्या 6 इंचामध्ये तुम्हाला 3 इंचापासून 12 इंचापर्यंत मिळतात. याच्यात तुम्हाला 24 इंच पाहिजे तर 24 इंच याच्यात तुम्हाला साईजेस कस्टमायझेशन करून डिझाईन कस्टमायझेशन करून मिळतात.
1: म्हणजे हेच आहे की म्हणजे आपण इनोव्हेटिव्ह कसं होत जातो आणि अर्थात आपण जेव्हा कस्टमर सोबत जास्त जोडले जातो तेव्हा कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार मग आपण हे करू शकतो का, किंवा अच्छा माझ्या कस्टमरला या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे मग आपण त्यानुसार काहीतरी बनवूयात. तसंच जसं आता ह्या तुम्ही रांगोळ्यांबद्दल सांगितलं आणि हे किती इझी टू युज आहे, म्हणजे असं पण नाहीये की हा एकच सॅम्पल माझ्याकडे आहे, तुम्ही अशा प्रकारचे दोन तीन सॅम्पल घेऊ शकता आणि मुळात तुमच्या आवडीचे रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. म्हणजे आज जर मी मोठ्या बाहेरच्या सर्कलमध्ये जर एखाद्या वेळेला आज मी लाल रंग भरलाय तर मी उद्या उठून तिकडे एखादा दुसरा रंग भरू शकते, त्यामुळे ते जे रिपिटेटिव्ह वाटणार आहे तर तेही तसं वाटणार नाहीये. सो हे खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम, पण या कॉन्सेप्टला मग कसा रिप्लाय कसा प्रतिसाद मिळेल
0: तुम्हाला? याच्यासाठी मला खूप कस्टमर्स भरपूर मिळाले याच्यामध्ये. अरे एक्झॅक्ट तेव्हा मी आधी तेव्हा माझ्याकडे दुकान हा प्रकार काही नव्हता, मी घरूनच असं बिझनेस करत होते, पण त्यावेळेला मी एक्झिबिशन मॅक्झिमम रेग्युलर एक्झिबिशन करत होते. एक्झिबिशनला मला याला खूप डिमांड मिळेल, याच्यापेक्षा त्याला नंतर जास्त डिमांड मिळेल त्याला पूर्णपणे, कारण लोकांना बरं वाटतं ना की डिझाईन टेबलावर ठेवा, रंग भरा आणि दरवाजात नेऊन ठेवून द्या, लेको असेल तेव्हा पुढच्याला दुसरा रंग भरून टाका, काम होऊन जातं याच्यामध्ये.
1: बरोबर,
0: अशा पद्धतीने त्यामुळे त्याचा फायदा खूप व्हायला लागला.
1: येस. या व्यतिरिक्त तुम्ही मी अजून एका मला म्हणजे जसं तुमच्याबद्दल माहिती केली अभ्यास केला त्यावेळेला कळलं की नंतर OHP शीट्स मध्ये सुद्धा तुम्ही रांगोळ्या,
0: म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक कस्टमरला ना दरवेळेला ना काहीतरी इनोव्हेटिव्ह हा प्रकार पाहिजे असतो. मग आता नवीन अजून काय आणायचं तर मी असं जसं तुम्हाला मगाशी मी म्हटलं की एकतर मी ना सोशल मीडिया हॅबिट म्हणजे मला काही ना काहीतरी शोध मोहीम चालत असते माझी आणि माझ्या मिस्टरांची. मी इंस्टावरती जास्ती सर्च मारते, मग त्याच्यामध्ये मला OHP शीटच्या रांगोळ्यांचे ट्रेंड दिसायला लागले. त्यावेळेला OHP शीट हा काय प्रकार असतो मला काहीच माहिती नाही, तिकडे पण तोच प्रकार जसा यायचा झाला तोच प्रकार मी बघत होते की एक दोन वेंडर्सनं मी तिकडे अप्रोच पण केलं पण मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. पण नंतर मला एकीकडनं असं कळलं की त्याचे क्लासेस होतात, मग मी ते क्लासेस जॉईन केले एक सरांकडे, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकले, बस काही दिवस मी वेंडर्सकडनं घेत गेले याच्यामध्ये आणि मग नंतर आपापले स्वतःच इनोव्हेटिव्ह करत करत आपण डिझाईन्स बनवत गेलो. आणि याच्यात आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे आयडियल्स, देवांचे आयडियल्स, म्हणजे तुम्ही आपले अक्कलकोट स्वामी समर्थांचं असू दे किंवा कोल्हापूरचे आंबेबाई असू दे, आपण याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज करत गेलो त्याच्यामध्ये.
1: क्या बात आहे, म्हणजे आता तरी आपण फक्त रांगोळ्यांविषयीच बोलतोय पण या व्यतिरिक्त अजूनही बरेच असे प्रोडक्ट आहेत ज्याविषयी बोललं जाऊ शकतं. आणि आता त्यांनी जे काही रांगोळ्यांचे प्रकार सांगितले या रांगोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, म्हणजे रादर मी आता तुम्हाला सांगूही शकत नाही इतक्या व्हरायटी आणि इतक्या डिझाईन्स आहेत. आणि खरं तर यासाठी फक्त आणि फक्त क्रिएटिव्ह माइंडच तुम्हाला हवंय. म्हणजे जरी मॅमनी आता उल्लेख केला असला की त्या सोशल मीडिया पाहतात किंवा सोशल मीडिया बघून तुम्हाला काहीतरी सुचतं, पण सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊनही त्यांच्या मनाला काय वाटतंय किंवा मी काय केल्याने लोकांना ते आवडणार आहे असंही त्यांच्या काही डिझाईन्स आहेत ज्या खूप वेगळ्या ज्या इथे आहेत, ज्या त्यांनी आज सॅम्पलसाठी सुद्धा इथे आणलेल्या आहेत आणि जे मला रेडिओवरती ऐकतायत आणि युट्यूबला पाहणारे तर नक्कीच पाहू शकतात, पण रेडिओवरती जे आमची ही मुलाखत ऐकतात तर त्यांनी जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला हे सगळे सॅम्पल जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील. श्रोते हो, पूर्वा मॅडम सोबत ही जी आज विशेष मुलाखत आहे ही अशी सुरू राहणार आहे, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आज किनारी या विशेष सेगमेंटमध्ये आपण आज पूर्वा खोत मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि जोशी क्रिएशन हा जो त्यांचा ब्रँड आहे याविषयी जाणून घेत आहोत. भेटूयात लगेचच, तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका उद्योजिकेला भेटलेले आहोत, तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर त्या उद्योजिका आहेत पूर्वा खोत मॅडम, ज्यांनी जोशी क्रिएशन हा ब्रँड सुरू केला आणि जोशी क्रिएशन ब्रँडच्या माध्यमातून आज त्यांनी अशा क्रिएटिव्ह गोष्टी सगळ्या लोकांसमोर आणलेल्या आहेत की त्यांनी, मी असं थोडंसं म्हणेन की महिलांना थोडंसं आळशी बनवलंय, पण तितकंच महिलांना छान हॅपीही वाटेल. म्हणजे त्या वस्तू पाहिल्यानंतर आपलं मन असं खुश होईल, प्रसन्न होईल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत. सुरुवात रांगोळीपासून झाली. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की रांगोळ्यांचं ज्या विविध डिझाईन्स त्यांनी बनवलेल्या आहेत त्याविषयी जाणून घेतलं. मॅम, आपण तुम्ही आत्ताच देवांच्या आयडल विषयी बोललात आणि त्या रांगोळीचे जे शीटवरती रांगोळी बनवली जाते, जी OHP शीट जिला असं म्हणतात, खरं तर ही रांगोळी बनवण्याची प्रोसेस म्हणजे काय असते? किंवा साधारणपणे आपण असं म्हणतो की मी आता कदाचित ही व्हिडिओ तुम्ही बघाल युट्यूबवरती तेव्हा तुम्हाला दिसेल, हे खूप सुंदर आयडल देवीचं बनवलेलं आहे आणि खूप छान वाटतं हे. यामध्ये जर तुम्ही काम पाहिलं तर खूप बारकाईने काम केलेलं आहे. म्हणजे यामध्ये खरी खुरी रांगोळी OHP शीटवरती वापरलेली आहे. त्यात रांगोळीचे विविध रंग आहेत, त्या छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे, स्टोनचं वर्क सुद्धा केलेलं आहे आणि मुळात हे फार क्रिएटिव्ह आहे. आणि या कामाला तुम्ही त्याच्यामध्ये जर बारकाईने बघितलं तर खूप ते नक्षी काम किंवा हे काम हे खूप लॉंग प्रोसेस आहे आणि मग हार्डवर्क जे आहे ते खूप ह्यासाठी लागलेले आहेत. मॅम, साधारणपणे असे आयडल
1: ऍक्च्युअली कसं, आता हे जे आयडल्स आहेत, पहिला कसं त्यांना डिझाईन आयडल्स किंवा कुठले OHP शीटची डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर ते साधारण आम्हाला आम्ही काही काही गोष्टी आम्ही हाताने ड्रॉ करतो किंवा काही ड्रेस आउट करतो. काही काही कसं असतं की कस्टमर म्हणतात की आम्हाला आमच्याकडे हा असा असा प्रकार आहे, तुम्ही आम्हाला त्याच्या ड्रेसने आम्हाला बनवून द्या. मग त्याप्रमाणे त्यांना डिझाईन आम्ही पहिल्यांदा दाखवतो, बनवून कम्प्युटराईज वरती करून दाखवतो, त्यांच्याकडनं ती पसंती आली तर मग आम्ही ती उतरवायचा प्रयत्न करतो कलर कॉम्बिनेशनचा वापर करून. कारण पहिल्यांदा जर कस्टमाईज डिझाईन असेल तर आम्हाला ती पहिल्यांदा सॅम्पल्स बनवायला लागतात जी आमची वेस्ट होतात.
0: बरोबर.
1: मग ती सॅम्पल्स बनवून झाली, त्यांच्याकडनं अप्रूव्हल आलं की मग आम्ही त्याच्यावरती पहिले प्रोसेस करायला घेतो. तर साधारण याला 2 ते 3 लेअर्सचा वापर आम्ही करतो. रांगोळ्यांचा 2 ते 3 लेअर्स असतो. कधी कधी काय असतं की खूपच लाईट कलर असतील तर मग आम्हाला तिकडे 3 लेअर्सचा वापर करायला लागतो, तर ते डिझाईन्स उठाऊ दिसतात.
0: किंवा तो स्किन कलर, आता मोस्ट ऑफ द आयडियल मध्ये तो स्किन कलर जास्त
1: येतो. तिकडे कधी कधी आम्हाला थोडस डार्क फिनिश करायला पाहिजे असेल तर मग आम्हाला तो 3 लेअर मध्ये करायला. आणि ही आयडियल्स ऑलमोस्ट बनवायला 15 डेज तरी लागतात. काही डिझाईन्स आहेत ज्या छोट्या छोट्या अशा ज्या डिझाईन्स आहेत, जसं आपण हे जास्वंद आहे आपल्याकडे किंवा अशा या ज्या बॉर्डर पट्टी
0: ज्या आपण उमऱ्याच्या बाहेर
1: ठेवू शकता, हे तुम्ही स्टिकअप पण करू शकता. बॅक साईडला टूबे टेपचा वापर करून तुम्ही करू शकता. हे साधारण तुम्हाला कसं, हे छोटे छोटे जे डिझाईन आहेत ते एका वेळी तुम्ही 10-12 एकत्र केले तर ते त्याला वेळ नाही लागत, ते 4 ते 5 दिवसांमध्ये होऊन जातात. पण जे मोठे डिझाईन्स आहेत याच्यापेक्षा माझ्याकडे पूर्ण, आता मी ती आणली नाही ऍक्च्युली, याच्यामध्ये आपली पैठणी साडी त्याला आता जवळजवळ 20 दिवस लागतात. पण त्याला पूर्ण नक्षीकाम जे मोराचं करावं लागतं ते खूप बारीक करावं लागतं, मग त्याला 1-20 दिवस लागतात. पण कस्टमरला कसं असतं की नेझटकी पाहिजे असतं.
0: हो, म्हणजे बऱ्याच जणांचं असतं ना, आज आपण घाईत ऑर्डर दिली आणि मला 2 दिवसात मिळेल का, मला 1 दिवसात मिळेल का,
1: विचारलं तुम्ही मला उद्यापर्यंत द्याल का, म्हणजे
0: नाही पॉसिबल.
1: छोट्या डिझाईन तुम्हाला 2 दिवसात मी देऊ शकते. कारण कसं, ह्या काय जर सुकलं नाही तर त्याचे कलर्स एकमेकांमध्ये मिक्स झाले तर ते खराब दिसतात त्याच्यामध्ये पूर्णपणे.
0: मॅम, MDF रांगोळी विषयी आपण बोललो किंवा या पॉलिशेट्स विषयी आपण बोललो, या रांगोळ्या जे इतर ज्या रांगोळ्या आहेत आपण खर तर हाताने जे रांगोळी काढतो त्यापेक्षा कसं वेगळे पण देतात किंवा काय वाटतं तुम्हाला?
1: कसं आहे ना, शेवटी हाताने काढण्यामध्ये जी मजा आहे ती याच्यात तर नक्कीच नाही. पण काय झालं, आताच्या धकाधुकीच्या याच्यामध्ये सगळ्यांची जीवनशैली जी अशी झाली आहे की आता आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला रांगोळी काढण्याची खूप हौस आहे पण आपल्याकडे वेळ नाही आहे. पण त्यांच्यासाठी झटपट पटापट ही अशी रांगोळी आहे की तुम्ही पटकन कोणा ठेवून देऊ शकता. म्हणजे इव्हन लहान मुलांना सांगितलं की जरा याच्यामध्ये रंग भर आणि तरी हौसेने लोक करू शकतात.
0: बरोबर.
1: पण शेवटी आपण म्हणतो ना की ओरिजिनल ही ओरिजिनल गोष्ट असते. हाताने तुम्ही कितीही त्याला मॉडर्न स्वरूप आणलं त्याला हाताला की आणखी नाही घेऊ शकत सर.
0: तुम्हाला तुमचं कौतुक आहे, तुम्ही स्वतः या बिझनेसमध्ये असून तुम्ही हा फॅक्ट लोकांना सांगता.
1: हे फॅक्ट आहे. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या घरामध्ये मी माझे सर स्वतः रांगोळी आर्टिस्ट आहे. ते स्वतः रांगोळी काढतात, ठिपक्यांची रांगोळी. आमच्याकडे ठिपक्यांची रांगोळी काढत आली, पण तरी त्याच्यामध्ये माझ्या आजूबाजूला या काही नसतात. पण ती जी ओरिजिनल आपण रांगोळी हाताने काढतो त्याला जो लुक असतो
0: पण लोकही तसं आहेत. आणि मला रादर या पॉलिशच्या रांगोळीमध्ये हे आवडले की तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा रांगोळीचे कलर वापरूनच ते बनवले. म्हणजे कुठेही पेंट नाहीये किंवा कुठे ड्रॉइंग केलेले नाहीये किंवा कुठे आर्टिफिशियल त्याच्यामध्ये असं काही नाहीये. मुळात स्वतः त्याच्यामध्ये हार्डवर्क केलेले आहेत. ते कटिंग असू द्यात किंवा ते डिझाईन्स असू द्यात, मग त्याच्यात रंगरंगोटी असू द्यात किंवा त्याच्यामध्ये रंग भरणं, मग त्याच्यामध्ये स्टोनचं काम यामध्ये सुद्धा शेवटी तुम्ही तुमच्या ते काय म्हणतात क्रिएटिव्हिटीचा वापर करून आणि शेवटी हाताने जी रांगोळी काढली आहे ती फक्त खाली जमिनीवरती काढण्याऐवजी या पॉलिशीट्सवरती काढलेली आहे असं एक त्याला आपण म्हणू शकतो. खरं तर मॅम मी डिझाईन्स विषयी बोलेन. आज मी ते पाहते खूप डिझाईन्स तुम्ही आणल्यात पॉलिशीट्समध्ये असू द्यात किंवा बऱ्याच वेगवेगळ्या रांगोळीच्या तुमच्या ज्या प्रकार आहेत त्या रांगोळीच्या प्रकारामध्ये असू द्यात. खरं तर डिझाईन्समध्ये सुद्धा त्या क्रिएटिव्हली त्या डिझाईन्स असून आता फॉर एक्झाम्पल हे आपण एखाद्या चौरंगाभोवती खूप छान पद्धतीने ठेवू शकतो. महिरप आहेत किंवा अगदी मोराचे जर पाहायला गेलं तर आपण बऱ्याच वेळेला दिवाळीमध्ये किंवा आपण घराच्या समोरच्या काही रांगोळ्या काढतो त्यावेळेला आपण विशेष करून ही जी रांगोळी आहे ही आपण एकदा तरी काढतोच की छान मोराचं त्याच्यावरती मोर असेल त्या रांगोळीमध्ये किंवा हा समईच्या भोवती जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्या भोवती काय ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या डिझाईन्स क्रिएट केलेल्या आहेत. आणि अगदीच काही जास्त काही करायचं नाहीये तर मग त्यासाठी तुम्ही असे हे छोटे छोटे फ्लावर्सच्या पॉलिशीट्सवरती ज्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही बनवलेल्या आहेत तर हे ह्या सगळ्या डिझाईन्स किंवा ही क्रिएटिव्हिटी कशी सुचते तुम्हाला?
1: ऍक्च्युली खरं सांगतो ना मला आवड आहे आणि त्याच्यामध्ये मी माझं मगाच म्हणलं की म्हणतो ना की प्रत्येक पुढच्या मागे आपण जसं म्हणतो की बाईचा हात असतो तसं माझ्या मागे नाही तर माझ्या बाजूनी माझ्या सपोर्टला माझा नवरा
0: आहे.
1: मला काही नवीन डिझाईन जर सुचत नसेल तर ते स्वतः काहीतरी प्रयत्न करतात. मला सांगतात हे असं कर तसं कर तू हे ट्राय करून बघ हा असा प्रयत्न करून बघ आणि ते मी प्रयत्न करत असते. मला नाही जमलं तर माझी जी दुसरे स्टाफ आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ट्राय करून बघा. आणि असा क्रिएटिव्हिटी काही ना काही चालू असतातच असतं त्याच्यामध्ये.
0: हा झाला तुमच्याकडून एक महत्वाचा मांडलेला मुद्दा. आता मला सांगा की तुम्ही गेली अनेक वर्ष नेहमी वेगवेगळ्या क्लायंट्सना भेटत असाल, वेगवेगळ्या कस्टमर्सना भेटत असाल, जे आपले ग्राहक आहेत कस्टमर्स आहेत, म्हणजे आता काही वर्षांपूर्वीचे कस्टमर आणि आत्ताचे कस्टमर आहे, काही बदल दिसून येतोय तुम्हाला ग्राहकांमध्ये किंवा त्यांच्या मागण्यांमध्ये काही वेगळे पण दिसत आहे?
1: खूप येतं. त्यांना तर म्हणलं की याच्यात अजून तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी आणा किंवा अजून दुसरं काहीतरी डिझाईन्स आणा. आणि आता ह्या कशा डिझाईन्स खूप आता कॉमन झाले की काही जण असं आता माझ्याकडे याच्यामध्ये खूप लोकांनी आपलं मुंजीचं रुखवत सांगितलं बट्टू पासून सगळं पाहिजे त्यांना सुस्वागतम बट्टू पूर्ण त्या गोष्टी लागतात किंवा लग्नाचं रुखवत सप्तपदी तेही असे मी कस्टमायझेशन त्याच्यामध्ये कस्टमर्सना करून दिले त्यांच्या रिक्वायरमेंट म्हणून त्यांना त्यांचं कलर कॉम्बिनेशन जसं पाहिजे तसं बनवून दिलेलं आहे. आणि असे माझे डिझाईन्स भारताच्या बाहेर भरपूर गेले.
0: खरंच खूप छान आहे सगळं. मॅम या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला म्हणजे असा प्रश्न आहे की हा जो तुमचा व्यवसाय आहे त्याचं स्वरूप जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी घरापासून सुरू केलेला व्यवसाय ते आता विविध म्हणजे मला असं वाटतं आपले बरेच स्टॉल्स तुमचे लागतात किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक्झिबिशनमध्ये तुम्ही जाता तिकडे तुमचे स्टॉल्स असतात ते मॅनेज करणं, त्या व्यतिरिक्त जाऊन आता तुमचं स्वतःचं शॉप आहे त्या शॉपमधून तुम्ही बऱ्याच ग्राहकांना भेटत असतात किंवा त्यांच्या काही कस्टमाईज गोष्टी आहेत त्या बनवून देत असतात. आणि मुळात सणासुदीला प्रचंड गर्दी होत असेल कारण आपल्याला माहितीये की आता कोणताही सण असू द्या सगळेजण छान उत्साहाने सगळे आनंदाने त्या सगळ्या गोष्टी करत असतात, मग कुठेतरी या गोष्टींचा आपसुकच तिकडे संबंध येतो. तर मग सणासुदीच्या काळांमध्ये तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता?
1: नाही ऍक्च्युली कसं पहिलं मी एकटीच करत होते त्यामुळे वन मॅन शो हा माझा प्रकार होता. नुसतं कधीतरी असं सपोर्ट करायचे कधीतरी पॅकिंग करणार किंवा याच्यामध्ये, पण आता कसं माझ्याकडे स्वतःचा स्टाफ आहे, एक्झिबिशनचा स्टाफ आहे, मग कधी काय असेल सर्वांना लॉयर असेल किंवा त्यांना सगळ्यांना बसवते कामाला आणि मग ते मला हेल्प करत असतात पूर्णपणे. आता पूर्वी कसं होतं की मी दुकान माझं फक्त 6 दिवस चालायचं, आठवड्यात 1 दिवस बंद असायचं. आता मी गेल्या वर्षीपासून 7 दिवस म्हणजे
0: येस. ठाण्याला सरईमध्ये मॅडमचं हे शॉप आहे, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांचा पूर्ण ऍड्रेसही मिळेल. मॅम, या व्यतिरिक्त आपण काही दुसऱ्या तुमच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत. मला इथे काही तुम्ही कापडापासून बनवलेलीही काही वस्तू दिसतात, म्हणजे फक्त असं नाहीये की फक्त प्लास्टिकच वापरून केलंय किंवा पॉलिशीटचाच वापर करून केलंय. आता माझ्या हातामध्ये हा एक खूप सुंदर असा मोर आहे आणि ही मोराची डिझाईन आहे जी तुम्ही कापडावरती

0: बनवलेली आहे. आणि मुळात कापडावरती जो अतिशय मऊ सूद असा हा कापड आहे याला फील्ड फॅब्रिक म्हणतात. आणि या फील्ड फॅब्रिकवरती हे काम करणं मुळात ही संकल्पनाच तुम्हाला कशी सुचली आहे? कारण आणि ते त्याच्यावर मोऱ्याची डिझाईन केली आहे जी खूप बारकाईने घेऊन केली असेल.
1: ही आयडिया माझी नाही, एक एनजीओ आहे ठाण्यामध्ये, ते एनजीओ जी चालवते ती माझी मैत्रीण आहे.
0: अरे वा.
1: सो मी तिला त्या एनजीओला एक हेल्प व्हावी म्हणून मी त्यांचे डिझाईन तिथे, या सगळ्या डिझाईनच्या आयडिया सगळ्या तिच्याच असतात.
0: क्या बात आहे.
1: फिल्ड फॅब्रिक मध्ये तिच्या डिझाईन फक्त मी घेऊन माझ्याकडे मी सेल आउट करते.
0: वा. पूर्णपणे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर केळीच्या पानांपासून सुद्धा डिझाईन आहेत. म्हणजे अगदी जर आपल्याला घरामध्ये किंवा टेबल
1: आपण
0: वापरू शकतो, किंवा अगदीच जर आपल्याला छान नैवेद्याचं ताट ठेवायचं असेल किंवा काही ठेवायचं असेल तरी आपण ह्या केळींच्या पानांचा नक्की वापर करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. आणि मुळात काही दारासमोर ठेवण्यासाठी ज्या पट्ट्या आहेत, ज्या काही प्लास्टिक्समध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या आहेत, त्याही तुम्ही ठेवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं त्याही खूप वेगवेगळ्या आहेत. आणि ज्यामध्ये आपले
1: अॅक्रेलिक वरती बनवलेले आहेत ते धुता येतात तुम्हाला.
0: अच्छा. वॉशेबल आहेत दोन्ही.
1: एमडीएफचे स्टेन्सिल्स आहेत.
0: हा.
1: आपण जसं स्टेन्सिल्स पूर्वी वापरायचो
0: नक्कीच. आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच तुम्ही डिझाईन्स बनवलेले आहेत. यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
1: ऍक्च्युली आता आणल्या ना हा फक्त 10% मला प्रोडक्ट
0: आणले. नक्की.
1: दुसरं तुम्ही दुकानात आला तर तुम्हाला थाउजंड ऑफ प्रोडक्ट
0: आणि तुम्ही
1: बघायला मिळतील, व्हरायटीज प्रत्येकाच्या.
0: आणि तिकडे जाऊन तुम्ही असं ठरवलं असेल की मला आता हेच घ्यायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रचंड कन्फ्युज व्हाल आणि असं वाटेल तुम्हाला की नाही नाही एक नाही आपण चार गोष्टी अजून एक्स्ट्रा घेऊन जाऊ.
1: माझ्याकडे असं सांगतात की मला हे पाहिजे आणि नंतर जेव्हा ते दुकानात येतात एक्झिबिशनला येतात अरे
0: हे तर मी बघितलंच नव्हतं. हो हो बरं इथे आले. म्हणजे आणि मला मुळात आपण ह्याला काय म्हणतात या फॅब्रिक हे फिल्ड फॅब्रिक वरती सुद्धा मुळात आजकाल आपण दाराला चौकटेला तोरण बनवतो आंब्याच्या ढाळाचं, आंब्याच्या पानांचं, किंवा आपल्याला काही वेळेला विड्याचं पान सुद्धा लागतं. आणि आता मी ही गोष्ट मला आजच कळली ती पूर्वा मॅममुळे की यामध्ये सुद्धा ह्या फिल्ड फॅब्रिकमध्ये सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि मुळात लोक आपल्या दाराला कंटिन्यू जर आंब्याच्या ढाळा आंब्याच्या पानांचं तोरण असेल तर ते किती छान दिसेल. म्हणून लोक मला असं वाटतं मॅडमकडे आंब्याची पानं सुद्धा उपलब्ध आहेत फिल्ड फॅब्रिकमध्ये.
1: ऍक्च्युली हे कसं ना की हे जे प्रोडक्ट्स आहेत ना महाराष्ट्राच्या इंडियाच्या बाहेर, त्यामुळे इतकं माझे जे आउट ऑफ इंडियाचे कस्टमर्स आहेत बरेचसे हे माझ्याकडनं उचलून घेऊन जातात बल्कमध्ये. का त्यांना तिकडे काही पूजा विजा असली की मग आपण काय करतो सुपानं सुकली की आपण ती फेकून देतो.
0: बरं.
1: त्याच्यावरची हे कसं हे प्रोडक्ट वॉशेबल आहेत. तुम्ही आरामात धूळ मशीन वॉश आहे ज्याला काही वर्क नाही, जसं उदाहरणार्थ याला मोराला वर्क आहे हे पण वॉशेबल आहे, पण याला कसं तुम्ही मशीन वॉश नाही
0: काळजी घ्यायची
1: निघू शकतं. हे बाकीचे जे प्लेन प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही आरामात मशीन मध्ये टाकलेत तरी चालू शकतं. सॉफ्ट डिटर्जंटचा वापर करून तुम्ही याला धुवू शकता. आणि ह्याचे खूप लोकांनी याचे तोरण बनवलेले आहेत आणि दरवाजाला लावलेले आहेत.
0: म्हणजे अर्थात जोशी क्रिएशन अगदी भारताच्या बाहेरही पोहोचलेलं आहे. आणि मुळात मी तर म्हणेन की जे आपल्या कुठेतरी मातृभूमीपासून आपल्या कल्चरपासून जे लांब गेलेत त्यांच्यासाठी हे सगळेच बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तिथे कुठे रांगोळी काढायला जागा नसेल, मिळत नसेल, चान्स नसेल, तर त्यांच्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की हे सगळे बेस्ट ऑप्शन आहेत. आणि डेफिनेटली जर कोणी तुमच्यापैकी कोणी जर किंवा आपल्या घरातलं जर कोणी टॉप असेल, आपल्या संस्कृतीपासून ते जर लांब गेलेले असेल आणि त्यांना जर परत असं छान जोडून ठेवायचं असेल तर नक्कीच मला असं वाटतं हे सगळेच सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपल्याला कामी येतील. खरं तर आपण पूर्वा मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. मला त्यांच्याबद्दल मुळात हा जो त्यांचा प्रवास सुरू आहे हा प्रवास सुरू असताना काही गमती जमती घडल्या असतील, बऱ्याच कस्टमर्सना ते भेटले असतील, तेव्हा त्यांचे जर काही प्रसंग असतील, अनुभव असतील तर तेही आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती ही जी सुरू आहे मुलाखत ही अशीच ऐकत रहा. आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा ऐकताय छोट्याशा विश्रांतीनंतर. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडलेले आहोत जोशी क्रिएशनच्या सर्वेसर्वा पूर्वा कोट मॅडम यांच्यासोबत. आणि पुन्हा एकदा आपण या गप्पांना सुरुवात करूयात. मॅम, आपण आपल्या प्रॉडक्टविषयी बरंच जाणून घेतलं आणि आता तर खरं अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यासाठी काही स्पेशल जर मला काही गोष्टी लागणार असतील तर त्यासाठी काही आहेत का क्रिएटिव्ह?
1: आणि हे मॅग्नेट पूर्ण वॉशेबल आहे, तुम्ही आरामात साबणाच्या पाण्याने धुवू शकता.
0: अरे वा,
1: येस. आणि पूर्ण आरामात टिकतात. आजकाल खूप जण याचा ट्रेंडिंग चाललाय किंवा किस्टिंग गोपत मग
0: येस
1: देतात खूप जण. तर हे अशी किस्टिंग गोपत मध्ये मोल्स पण आपण पॉलिमर प्लास्टिक मध्ये आणलेले आणि हे पण प्रोडक्ट वॉशेबल आहे. पॉलिमर प्लास्टिक तर पूर्ण वॉशेबल आहे. हे असे आपण दोन अधिक मासासाठी आणलेले. काही जण वाण देण्यासाठी असे उंबरड्याच्या पठ्ठ्या पण घेतात.
0: येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं असे बरेच प्रोडक्ट आहेत जे महिलांना हळदी कुंकवाला म्हणून जर आपल्याला कुठे कोणाला जर द्यायचे असतील तर त्यासाठी उपयुक्त येतात. किंवा एखाद्याला मला जर घरी आलेल्या माझ्या मैत्रिणीला काही जर गिफ्ट द्यायचं असेल तर डेफिनेटली आपण हे 100% प्रोडक्ट आहे हे देऊ शकतो.
1: मी मगाशी म्हटलं होतं की जो आपण जे सेट पॉलिमरचे सेट्स आहेत आपल्याकडे बरेच सेट्स असतात. पण काय म्हटलं की अरे माझी जागा खूप लहान आहे तर मला काही एवढी जागा लागत नाही, मग त्यांच्यासाठी आपण असे काही कॉम्पॅक्ट प्रोडक्ट पण आणले. ते आता तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्हाला पण डेली युजला जर वापरायचं असेल प्रमाणे हे असे पॅकेट वापर.
0: त्या पॅकेट मध्ये कोणते हे आहेत?
1: आता त्या डिझाईन तुम्हाला इथे बाहेर दिसतात. या डिझाईन तुम्हाला या पॅकेट मध्ये 5 पिस्तल
0: दिसतात.
1: आणि हे माझ्याकडे खूप ट्रेंडिंग आहे मागच्या महिन्यामध्ये आणि संक्रांतीला हे माझ्याकडे वाण म्हणून खूप जात
0: असते. बरोबर. आणि म्हणजे हळदी कुंकवाची जी परंपरा आहे आपल्याकडे ती फार पूर्वीपासून चालत आलेली आणि पण पूर्वी थोडासा प्रकार वेगळा होता. आता गिफ्टिंग मध्ये काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्या सगळ्यांसमोर. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. मॅम, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. एक बिझनेस सुरू करताना म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा सुरू केलं तेव्हा एका गोष्टीपासून त्या अनगिनत वस्तू ज्या आहेत तुमच्याकडे आहेत, अनेक डिझाईन्स आहेत, व्हरायटीज आहेत. खरं तर हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू केलात तेव्हा तुम्ही असा विचार केलेला आहे की आपला हा जो विस्तार आहे हा पुढे असा होत राहील किंवा काय?
1: नाही, ऍक्च्युली कारण मला काय म्हणतो अनपेक्षित प्रमाणे हा माझा वाढत गेला. माझा फक्त ट्रेंड इथपर्यंतच होता पॉलिमर पर्यंत. मला नंतर पुढे ह्या गोष्टी वाढत जाईल. हा माझा पहिल्यापासून एक स्वप्न होता की आपल्या स्वतःचं दुकान असावं आणि त्या दुकानामध्ये आपलं काहीतरी प्रोडक्ट किंवा हे ठेवून तिकडे दिसले. पण हे एवढं वाढत जाईल हे मला म्हणजे स्वप्न पण अजूनच वाटतं की ते स्वप्न आहे वाढलेलं एकदम.
0: नाही, नक्कीच. पण मॅम, यातला एखादा अभिमानाचा असा काही प्रसंग किंवा क्षण किंवा अभिमानास्पद कौतुक अशी की तुम्हाला स्वतःबद्दलच वाटतं की वाव मी करून दाखवलं माझ्या हजबंडच्या माझ्या पार्टनरच्या सोबतीने का होईना आम्ही पुढे आलो आणि हे करून दाखवलं असा अभिमान असा कधी आणि काय असं वाटतं?
1: 99 सालापासून मी बिझनेसमध्ये. एक तर कसं आहे की आमची फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण बिझनेसमध्ये, म्हणजे माझे मामा भाऊ सगळे माझ्या बिझनेसमध्ये, पण ते प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या फील्डच्या बिझनेसमध्ये आणि त्यांचा वारसा मी पुढे चालवला. मी पूर्वी नोकरी करत होते पण मला नोकरीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. काय असेल ते आपण आपल्या स्वतःच चालू करायचं. मग तेव्हा 99 पासून मी बिझनेसमध्ये उतरले त्यांच्याबरोबर. 2015 मी जोशी क्रिएशन हा चालू केला एज अ ग्राफिक डिझायनर म्हणून. पण तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की माझा जोशी क्रिएशन जो खाली होता तो आता वरच्या टॉपला जाईल. पण त्यावेळेला मी फक्त ग्राफिक डिझाईन होते की त्या छोट्या मोठ्या गोष्टीच करत होते.
0: येस.
1: पण जेव्हा मी या रांगोळी फील्डमध्ये आले मिस्टरांच्या सपोर्टने मला याचं खरं श्रेय मी त्यांनाच देते. कारण त्यांनी जर मला या फील्डमध्ये आणलं नसतं म्हणजे सांगितलं नसतं तर मी एवढा मोठा प्रवास करूच शकले नसते पूर्णपणे. आणि खरंच मला आता खूप छान वाटतंय की मला माझं जे जोशी क्रिएशन जे छोटं होतं ते आता मोठं झालंय आणि मी जे फक्त आता एज अ ओनर म्हणून असं नाही म्हणत आहे पण मी कस्टमर्सना प्रोडक्ट देत होते पण आता माझे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या एज अ गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून पण वेगवेगळ्या संस्थेला जातात.
0: येस.
1: म्हणजे पहिलं सगळ्यात मी अप्सरा म्हणून एक आहे मराठी मंडळ आहे दादरला मराठी संबोधन मंडळ, त्यांच्या याच्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं 2023. दरवर्षी मी पार्टिसिपेट करते. 2024 मला सर्वोत्कृष्ट उद्योजिकेचा अवॉर्ड त्यांच्याकडे मिळालं मला पूर्णपणे. आणि नंतर दिलके करीब म्हणून एक होतं तिथे माझे प्रोडक्ट्स हे अजूनही कलाकारांकडे जातात प्रोडक्ट्स मध्ये.
0: येस नक्कीच. नाही खरंच हे खूप अभिमानाची बाब आहे की आपण जे काम करतोय त्याचं ते काम लोकांना आवडतंय आणि कोणीतरी त्याची दखल घेत आहे आणि त्यामुळे आपली कोणीतरी पाठ तोपटतंय. खरं तर हा खूप मोठा अभिमानाचा एक नक्कीच तो एक आपण प्राऊड मुमेंट आपल्या स्वतःसाठी असं म्हणू शकतो मॅम. आणि खरंच सरांना खूप मी हॅट्स ऑफ देईन कारण खूप कमी पार्टनर्स असे असतात, खूप कमी मुलींचं नशीब असं असतं मी म्हणेन की ज्यांना लग्नानंतरही इतका चांगला साथीदार त्यांच्या आयुष्याला लाभतो की आणि त्याच्यामुळे फक्त वैवाहिक जीवन नाही तर एका स्त्रीचं करिअर घडतंय हे खूप कौतुकास्पद बाब आहे. खरं तर खूप छान वाटलं या सगळ्या आज तुम्ही इथे आलात आणि छान इतक्या दिलखुलास गप्पा झाल्यात. आम्ही जोशी क्रिएशन विषयी जाणून घेतलं पण वेळेची मर्यादा असल्यामुळे कुठेतरी थांबावंच लागेल. पण जाता जाता ज्या महिला आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे त्यांना आवड खूप आहे पण काही कारणांमुळे त्यांनी स्वतःला असं रोखून ठेवलंय अशा सगळ्या महिलांना काही मार्गदर्शन करायला का?
1: माझं एवढंच म्हणणं आहे जर तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही वरचं शिखर आरामात गाठू शकता पण ते फक्त तुम्ही अंमलात आणा.
0: बरोबर.
1: तुम्ही तो

0: विचार चाललाय, पण बघूया ना,
1: स्वामींची कृपा. नक्कीच ती असेल. आणि मी तर म्हणते दोन कायचा बऱ्याच ठिकाणी या ब्रँचेस जोशी क्रिएशनच्या व्हाव्या, कारण तुम्ही ज्या गोष्टी बनवताय ती काळाची गरज आहे आणि लोक वेडे आहेत अशा सगळ्या गोष्टींसाठी. आणि लोकांना मुळात ते आवडतंय, ग्राहकांना आवडतंय. आणि ग्राहक वर्ग हा एकदा घेतल्यानंतर परत येणार नाही असं होत नाही. त्यांना सतत मग आज काय नवीन आहे का असं विचारून प्रत्येक वर्षी वेगळे घेतात.
0: हा प्रकार असा आहे ना की याच्यात तुम्ही जितकं इनोव्हेटिव्ह आणाल तितकं लोकांसाठी ते कमीच आहे.
1: पण
0: माझ्याकडे असे खूप जुने ग्राहक आहेत जे 2021 ला जे होते ते अजूनही माझ्याकडे नवीन प्रोडक्ट आले की ते अजूनही माझ्याकडनं येऊन कलेक्ट करतात.
1: येस येस येस डेफिनेटली. आणि इथेच हे सगळं आलंय आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. खरं तर मॅडम सोबत मुलाखत करायची हे बऱ्याच दिवसांपासून चालू होतं आणि फायनली तो योग आला, कारण आय कॅन टोटली अंडरस्टँड की बरेच ऑर्डर्स असतात, कस्टमर्सना भेटायचं असतं, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे काही डिमांड्स आहेत ते पूर्ण करण्यामध्ये मॅडम बिझी असतात. पण आज त्या वेळ काढून हे सगळे प्रोडक्ट घेऊन इथे आल्या, खूप छान वाटलं. तुम्हाला सरांना आणि मुळात आपल्या जोशी क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा. हे जोशी क्रिएशन असंच वाढत जाओ आणि दोन नाही याच्या बऱ्याच ब्रांचेस हो अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार.
0: थँक्यू. मी पण तुमचे सगळ्यांचा आभार मानते, स्पेशली 90 आचार्य 90 FM चे, की मला संधी मिळाली माझे प्रोडक्ट बद्दल माहिती देण्याची आणि माझ्या जोशी क्रिएशन बद्दलची माहिती पूर्णपणे
1: द्यायची. तर श्रोते हो, आपली ही विशेष मुलाखत आज किनारी या सेगमेंट मधली ही कशी वाटली? आज आपण आज किनारी या सेगमेंट मध्ये पूर्वा खोत यांना भेटलो, त्यांच्याशी छान दिलखुलास संवाद साधला आणि जोशी क्रिएशन विषयी बरंच काही जाणून घेतलं. केवळ एका रांगोळीपासून, एका रांगोळीच्या डिझाईन्स पासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो डिझाईन्स मध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि अगदी हजारो घराघरांमध्ये पोहोचलेला आहे. तर खरं तर हा जो त्यांचा प्रवास होता हा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. हे विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? किंवा जोशी क्रिएशनच्या वस्तू जर तुम्हाला ऑर्डर करायच्या तर त्याविषयी डिटेल्स हव्या असतील तर नक्कीच जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजलाही सुद्धा व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही फरमाईश असतील किंवा तुम्हाला जर काही इथून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999399. त्याचबरोबर ही मॅडमची मुलाखत आहे ही युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे, तर तिथेही युट्यूबला जाऊन नक्की मुलाखत पहा आणि आचार्य 90 FM वरती असणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. मी आरजे कोमल पूर्वा खोत मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडस कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत. म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, सर कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आम्ही सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बममध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे सारे चित्रपट टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ई टीव्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं ही सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही, त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं नाही, म्हणजे लोक एकदम हसून जातात पण त्याच्यामध्ये किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करूया आपल्या मुलाखतीला की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो. Okay. वरील कोळीवाडा हे माझं गाव आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव आहे ते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिपडी कॉलनीमध्ये. माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मुरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, जे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गावं एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला, त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो. माझे मोठे भाऊ बालकराम ओरेकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती म्हणून मी सुद्धा त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहित नव्हतं, कसं करायचं. आणि ऍक्च्युली मला मिमिक कलाकृती म्हणजे काय हेच माहित नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला दोन चार आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबरीतली, त्या काळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थाचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबरीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स आला असं मला वाटलं की मला हे करायला हवं होतं. आणि मग मी हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉली दादा, तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा, म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला, कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळी मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचं. तर तुम्ही स्क्रिप्टिंग आणि त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहे किंवा एखादी थीम घेतली, गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला?
1: मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं. याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट वाईज हा कार्यक्रम ठरवला जातो, बनवला जातो हे मला अजिबात माहित नव्हतं. पण मला लिखाणाचा छंद होता, मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची आहे, स्टेजवर पुढे जायचंय, तर कसं करायचं काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली, हसी की हंगामे, जॉनी भाईंची कॅसेट आली, ती प्रचंड आवडली. एवढी आवडली मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट्टूकट केलंय आणि याला किती मोठं किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे, हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलंचा अभ्यास केला, नंतर मी वपू काळ्यांना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं, त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःची विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली आणि माझ्या लिखाणातून मी हळूहळू शिकत गेलो की कसं लिखाण. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे, एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, ज्यानी हम उस बाप के बेटे हैं हम जानते हैं चली आओ नीनी कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू आणि मग मी आयटम तयार केले, एक आयटम तयार केले आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा, जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचं साठन असेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्यात जर आपण कोणाचं तरी उचलून गेलं तर लोक म्हणतात हे चोरले रे, त्याचं रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली हळूहळू. कसं परफॉर्म करायचं मग लोकांना आवडायला लागलं, मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे स्क्रिप्ट हवी आपल्याला, आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल हो, प्रोफेशनल व्हायला मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या डोंबिवलीमध्ये शिरीष कीर्तने म्हणून आहेत, त्यांचं स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज, तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो डोंबिवलीमध्ये, तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी, तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली, तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे, तर मी म्हणाल अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, 1 रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे, मग हायबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातला, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नकलाकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तू प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तर मी म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालू नये, शूज घालू नये, कुठे मिळणार आहे मला पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो, 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचं तर आईकडे पैसे मागायला लागतात. तुम्हाला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं वसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून परफॉर्म करायला लागलो. तर मित्र म्हणायचे वेडे हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचा कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला, आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली, लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिवलीत आहे, तो अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगीळ, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागली हळूहळू. मग मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
0: नक्कीच शून्यापासून केलेला प्रवास, आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नीविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.1 रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: विद्यार्थी आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 98.5 ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रामधून छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रामधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही. त्यावेळी मिमिक्री करायचे, स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे हे टाइमपास चाललंय, त्याला बाहेर येऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण जाऊ फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायची आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचे. स्पेशली ऐकायला बसायचं तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं, आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, ते ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला. आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला, तर मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देबाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग, असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटत की एक काळ होता की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं मी निघून जायचे. आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे, आज नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे. आणि लोकांना उत्सुकता म्हणजे की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचं आहे आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, चार दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचं, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण तसे मिळत गेले, विषय मिळत गेले. मला युक्तामुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तामुखीवर, नंतर विरप्पन, विरप्पनाला विरप्पन, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅकवर, असे सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचं. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना. आणि मला कळायला लागलं, पूर्वी कळायचं नाही, आपण जायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्डमध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तर मी एक नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळला नाही तर मागून विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मानतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असते की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला चार दिवस दिसले नाही तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही चार दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र चार दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलं अरे तो मन्या दिसत नाहीये चार दिवस झाले, मन्या कुठे? तो म्हणा अरे बाबा मन्या ना, मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणलो मोठा माणूस? हा. अरे बाबा त्याची शोक फार महागडे. म्हणलो महागडे म्हणजे? अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे आयफोन. मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन द्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक टीव्ही वी आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही दोन आयफोन आहेत, पण आजी नाही आहे. हा युनिट फटकन लोकांना कळत
0: नाही
1: पण याच्यामध्ये डबल कॉमेडी आहे. तर हे असले युनिट पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सूटने फार हुशार आहेत, त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर युनिट टाकला तर ते बरोबर झेलतात, तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
0: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुमच्याकडून ऐकून घ्यायची. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा, म्हणजे उदाहरणार्थ निमू फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात.
1: आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही, कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त ऐकतात. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा निळ भाऊंचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही, तर निळ फुलेंचा आवाज काढायचा असेल तर निळ फुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण निळ फुले साहेबांना किंवा निळ भाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, मन बसवायला लागतं आणि मग त्यांचं बोलण्याची ढळ आणि त्यांचं स्टाईल कशी काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला काय सांगता, तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत, हा गॅस किती महाग झाले तुम्हाला माहिती आहे का, महागाई वाढत चालली आहे, हा महागाई बद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी गेलं पाहिजे, मॅलोटी खाल्ली पाहिजे, हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोटी खाओ खूप जान जाओ, आओ मॅलोटी खाओ खूप जान जाओ, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढती जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जानते हैं जानी महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग रेशन पर खड़े हैं, यहां तक लोग जो है ना जानी, मैं कहता हूं भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई,
0: वाव काय
1: वर्ष आता हे काय मी बोलत नाही, काय जे सुचलं ते बोलत बोलत
0: सादर केले,
1: इतकं वेळ निळू
0: भाऊ
1: झाले बरेच, राजकुमार
0: बरेच आवाज तुम्ही सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास झाला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, पण आवाजाची काळजी मी वेगळे आर्टिस्ट आहे किंवा स्टँडअप कॉमेडी आहे कशी घ्यावी,
1: काय नाही त्याच्यात काही काळजी वेळची घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हेलकावे त्याच्या आवाजाचे हेलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलरे मध्ये जॉनी लिव्हर सरांबरोबर काम केलं होतं जी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता आणि त्याने जाऊन जॉनी आलरेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो, तर मला जॉनी भाईंनी फॉर्मलाइज केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ
0: आणि
1: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे जॉनी आलरे मध्ये, जॉनी भाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो, तुम्ही म्हणाले जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे, हा एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तो मुलीला चढ़ होता तर तो मुलीला बघून म्हणला आई आई जॉनी भाई, जॉनी भाई आज मी ती आता पोरीच्या गल्लीत गेलो होतो, आई ती शिला माहिती ना शिला, आई तिच्या गल्लीत गेलो होतो, आई चार वर्षापासून मागे लागलो होतो, आई ती कधी भाव द्यायची नाही, आई आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली, काय बोलली वापस गल्लीमध्ये खेळा तू तंगडी तोडतोंडी, आई हे जॉनी भाईने एवढा आवडलं होतं ते म्हणले की अरे सॉलिड आहे हो जबरदस्त.
0: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार, म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता?
1: नाही असं काही नाही, मला प्रत्येक जण आवडतो, कारण माझा प्रत्येक विनोद, प्रत्येक आयटम, प्रत्येक जोक मला माझा आवडतो, कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल,
0: तरी पण मनाच्या हृदयाकडे
1: तोड आहे. नाही माझा बाला आहे ना तो फार गाजलेला
0: आहे,
1: आगळी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आणि मला त्याने मोठं केलं, तो एक छोटस बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असा असा लपलाय त्याला मी मोठं केलं आणि त्याला सातच समुद्र पार नेलं. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो. दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे, आम्हाला बाला पाहिजे, बाल्याबद्दल काहीतरी कर अशी ते लोकांनी मला फरमाईश केली. त्यामुळे काय झालं की ते आगरी बोली भाषा सातच समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झाला करोडपती आलं ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमात सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आदि शोले. शोले हा शोले चित्रपट खूपच गाजला. तो एवढा गाजला एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आदरी शोले पोहोचला. तर मी मला आदरी बोली भाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचो 2 वाजता 2:30 तीन वाजता. तर आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे. आम्ही सात भाऊ आमच्या घरामध्ये कसं होतं की रात्री शांतता पाहिजे, सगळे झोपले की कुणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं रात्री कार्यक्रम संपला की 2:30 2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावर आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो. तर कुणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला कार्यक्रमावर आलो रात्री 2:30 टीव्ही लावला. तर टीव्हीवर चालू होता शोले. आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर जो आगरी बोलायला लागला तो कसा बोलले. मग मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो. कितने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा शाबाशी देगा अरे असामा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल. तो आगरी बोलेल. तो आगरी कसा बोलेल. कती माणसं होती रे हा अरे ती दोन ना तुम्ही तीन तरी आलत हा काय वाटलं रे तुम्हा हा तुम्ही त्याला गब्बर खुश होईल खावाला चांगल्याचं भागलं जाईल मी मला चांगल्याची दारू जाईल. गब्बरच्या नावाची वाटलं नाही तुम्ही सांबा जायला खपला का येऊ सांबा पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती बिरक्या लावल्या सा या टाइप मी ते केलं. आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तुम्ही कंपनी गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती सीडी सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे ते मला म्हणाले मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन. मी म्हणलो सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडीची भरपूर केलं माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय. तर मी त्यांना मी सांगितलं आगरी शोले. ते म्हणाले तुम्हाला ऐकव असेच बसलो होते टेबलवर बसलो होतो ऐकव. मी त्यांना 4-5 सीन ऐकवले. तो माणूस अक्षरशः खुर्चीवरून खाली बोलून लळला. तो मला म्हणाला लवकरात लवकर कर. म्हणजे मला 10 दिवस द्या मला स्क्रिप्ट लिहायला लागेल लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधलं. माप्याला एक खदान आहे तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं. त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो त्या खदानात जाऊन क्वारी म्हणतात त्याला. त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो त्याला म्हणालो असंच पाहिजे. त्यांनी मला बघताच ओळखलं अरे जॉनी राऊत का घ्या घ्या घ्या घ्या करा काय करायचं ते करा. ठीक आहे. मग मी SL स्टुडिओमध्ये गेलो. स्टुडिओ बुक केला तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन एक छोटंसं गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मग त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन. मी म्हणलो आपण प्रॉपर नाटक करतोय हा सिनेमा पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची. कोण एंट्री करणार कोण एक्झिट करणार कोण कुठे उभा राहणार कोणाचं वेळ घेणार कोणाचं काय घेणार कोण टू शॉट घेणार सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र तो आता ऑफ झाला त्यांनी पूर्ण मेहनत घेतली त्यांनी डायरेक्शन केलं त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. पण ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असं डोंगरावर फिरताना उड्या मारताना असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे, तू म्हणाल तू कर. कारण माझी पहिली कॅसेट त्यांची अमाप चालली होती, खूप म्हणजे एवढी चालली की त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली की एक नाव मिळालं. आणि त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, हागरी पट्ट्यातलं जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नानासुपारा, नंतर तुमचं पुरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आगरी शोलेकर, आगरी शोलेकर, मग ते करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायची आगरी शोलेपासून. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा तो सातासमुद्रापार पोहोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचं त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आग्रे आयडॉलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं,
0: हो
1: नाव मिळालं. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
0: त्याविषयी अधिक जाणून घेऊया पण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पात्र आचार्य 90 FM ऑन.

चंद्रमुखी दिखते चंद्रमुखी दिखते थे अशी तुझी माजी।

नमस्कार, मी सुबोध भावे आणि तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM।

76 to the Williams Road address to see if I can find me.

सारे गामा कारवां इस तोहफे में है 5,000 सुनहरे गाने और कुछ यादें।

सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।